स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 15 ऑक्टोबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. नामस्मरण करायचं ते अभिमान टाकून करत जावं. परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचं नाम घेत जावं. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळं साधन व्यर्थ होतं. संताकडं जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलंच तर ते भगवंताचं फक्त प्रेम न्यावं. आपण प्रपंचाचं प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेलं जसं वाचता येत नाही तशी आपली अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असं वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्यानं भगवंत हवा असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणं यात जास्त श्रम आहेत. असं करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरं, पण पुढं मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात, चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावं. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीनं लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगलं असतं. मनानं मात्र आपण बळकट बनलं पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंतांना आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नये. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यावसान ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटतं ते दिवसभर करावं. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावे सर्वात पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीनं जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे, पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्यानं त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाण. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

गुरुराज निवृत्ती रायाने गुंथी उकलली, न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला, जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता तो ज्ञानातच विराजमान झाला। हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिको, ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही। कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 29, दशक तिसरे, समास दुसरा, सगुण परीक्षाणाम समास। समंतर समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत, संसार हेच दुःखाचे मूळ आहे, दुःखाची इंगळी डंख मारू लागते त्यामुळे तळमळ होते। मागे गर्भावस्थेची माहिती दिली, गर्भावासामध्ये दुःख झाले ते बालक विसरले, पुढे दिवसेंदिवस ते मोठे होऊ लागले। बालपणी त्वचा कोवळी असते, दुःख होतात, जीवाची तळमळ होते, पण वाचा नसल्याने सांगता येत नाही। देहाला काही दुःख झाले, भूक लागले की बालक मोठमोठ्याने रडते, पण त्याला काय होते काय हवे ते समजत नाही। आई वरवर कुरवाळते पण आतमध्ये काय दुखतंय ते समजत नाही। मातेला हे समजत नसल्यामुळे बालकालाही दुःख होते, मग ते स्पंदून स्पंदून रडू लागते। माता कडेवर घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, तिला त्याची व्यथा समजत नसल्यामुळे खंत वाटते, नाना व्याधींची भीती वाटते, त्याला काही झाले का या शंकेने तिला दुःख वाटते। का रडतोय, त्याला धक्का बसला का, काही झालं का, चटका बसला का, पडला का, काही समजत नाही। शरीराचे रक्षण करता येत नाही, बालकाला काही करता येत नाही, काही चूक झाली तर त्रास होतो। नंतर पूर्वपुण्याईमुळे बालक मोठे होऊ लागते, मातेला ओळखू लागते, दिवसेंदिवस मग माता समोरून दिसली रे दिसली की तो ओरडायला लागतो। त्यावेळी त्याला मातेसारखं दुसरं काहीच आवडत नाही, मातेशिवाय तो राहू शकत नाही। स्मरण झाल्यावर तिचा वियोग त्याला क्षणभरही सहन होत नाही। ब्रह्मादिक देव आले किंवा लक्ष्मीने पाहिले तरी देखील त्याच्या आई वाचून त्याला करमत नाही। मग ती माता कुरूप असो किंवा कुलक्षणी असो किंवा वाईट असो, कशीही असली तरी तिच्यासारखे भूमंडळी कोणीही नाही। असे मातेविना ते मूल केविलवाणे होते, मातेविना त्याला सगळीकडे कमतरता वाटते। तिने रागावलं तरी पुन्हा तिला तो मिठी घालतो, मातेच्या जवळ असताना सुख वाटते, तिने दूर करताच तळमळ होते। अशा प्रकारे माता त्यावेळी अति प्रिय असते। एखाद्या वेळेस मातेला मरण आले तर प्राणी पोरका होतो, तो दुःखाने आई आई म्हणून झुरू लागतो, आई दिसत नाही म्हणून तो दीनवाणा होतो, केव्हा तरी आई येईल अशी आशा त्याला वाटते। एखाद्या स्त्रीकडे तो पाहतो पण ती आपली आई नाही असं पाहून त्याचं मन हिरमुसलं होतं, तो दीन होतो। मातेच्या वियोगामुळे कष्ट होतात, मनाला दुःख होते, प्रकृती देखील आशक्त होते। एखाद्या वेळी माता वाचली तेव्हा तिची आणि लेकराची भेट होते, बाळ दिवसेंदिवस मोठा होतो, त्याचे बाळपण कमी कमी होऊन तो मोठा मोठा शहाणा होत जातो। मग आई कुठे गेली तर तिची वाट पाहत राहतो। आणखी मोठा झाल्यावर त्याला खेळाचा छंद जडतो, मुलांचा कळप गोळा करून खेळ मांडतो, त्याच्यामध्ये आनंद दुःख व्यक्त करतो। आई वडील ममतेने काही शिकवतात ते त्याला काही आवडत नाही, त्याला मित्रांची संगत आणि खेळ याचीच चटक लागते। मित्रांमध्ये खेळताना त्याला आई आणि वडील आठवत नाही आणि तिचे आई वडील अचानक आले की त्याला दुःख वाटते। खेळता खेळता कधी अपघात होतो, कधी दात पडतात, कधी डोळा फुटतो, कधी पाय मोडतो, कधी वेड्यासारखा वागतो, कधी मस्ती येते, मग कधी देवी येतात, कधी गोवर येतो, कधी डोकेदुखी, कधी ताप, कधी पोट दुखतं, वायूचा गोळा होतो, कधी भूत धडकतात, जलदेवता त्रास देतात, मुंजा झोटिंग करणी म्हसोबा वगैरेचा त्रास होतो, दुष्ट वेता ब्रह्मराक्षस चेटूक असं काहीतरी मागे लागतात। कोणी म्हणतं वीरदेव, कोणी म्हणतं खंडराव, कोणी म्हणतं ब्रह्मसंबंध। अशा तऱ्हेचा त्रास झाल्यावर काहीतरी करणे केले, कोणीतरी साठवायचे नवस चुकले, अशा प्रकारचे तर्क कुतर्क केले जातात। कोणी म्हणतात हे कर्मभोग आहेत त्यामुळे अंगी नाना रोग जडले, मग पंचाक्षऱ्याला बोलवतात, मंत्र टाकतात, कोणी म्हणतो हा वाचत नाही, कोणी म्हणतात हे मरत नाही। अशा प्रकारे तो पापामुळे यातना भोगत राहतो। गर्भदुःख विसरला तो त्रिविध तापाने पोहला गेला, संसार दुःखामुळे प्राणी कष्टी झाला। आणि याचाच पुढचा भाग आता आपण ऐकूया पुढील भागामध्ये।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वती.

श्रोते हो नमस्कार. खर तर जे मनात ठसलं आहे, मनात जे ठाण मांडून बसलं आहे, ते कधीच विसरलं जात नसतं. मग ती वस्तू असेल किंवा व्यक्ती, प्रियकराशी काय काय बोलायचं हे तो दिसल्यावर चक्क विसरून जात. प्रीतीचीच ही किमया असते, प्रीतीचीच किमया बर. म्हणूनच पूर्वीच्या काळी एक एक महत्वाच्या मुद्द्यासाठी पदराला किंवा रुमालाला गाठी मारण्याची पद्धत होते. हल्ली आपण जो रिमाइंडर अलार्म लावतो की नाही, तो देखील गाठी मारून ठेवण्याचाच आधुनिक प्रकार होय.

तुझ्यातसाठी कितीदा तुझ्यातसाठी रे, मी दुहेरी बांधले आत खूण गाठी रे. कृष्णाकल्ले यांच्या स्वरामध्ये कवी ना घ देशपांडे यांचं भावगीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला स्वरसाद लाभला होता यशवंत देव यांचा. प्रीती जेव्हा उत्कटतेचे एक एक टप्पे पार करते तेव्हा मन अधिकाधिक धीट बनतं, निर्भय होतं, कणखर बनत जातं. आणि जो मनानं वरला आहे तोच माझा गुणी गोविंद होय, अशी चरमसीमा गाठली जाते. रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णांना जे प्रेमपत्र लिहिलं आणि एका सच्छील ब्राह्मणाकरवी ते गोविंदाकडे धाडलं, ते ह्याच प्रकारे बरं, अगदी ह्याच प्रकारे.

कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा, अनुसरले मी आपुल्याच म्हणा. कृष्णा कल्ले यांनी गायलेलं ज के उपाध्ये यांचं भावगीत आत्ता आपण ऐकलं, ज्याला स्वरसाज लाभला होता यशवंत देव यांचा. ओढ अशी प्रीतीची वेळ लावते मनाला हर क्षणी, ओढ अशी प्रीतीची वेळ लावते मनाला हर क्षणी, जो सुखावतो तना मनाला मुखी ज्याच्या वाखाणणी, तोच माझा घरधनी तोच माझा घरधनी. वसंताच्या पवन लहरी कोकिळ कुजनाच्या मधुर सुरावटी अशा भावरम्य समयी प्राणसख्याची तीव्र आठवण न झाली तरच नवल म्हणायचं नवल.

खंडगार ही हवा त्यात धुंदगार वा अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा जवळ तू मला हवा अशा भोसलेंनी गायलेलं एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं भावगीत आता आपण ऐकलं ज्याला स्वरसाल लाभला होता राम कदम यांचा. श्रोते हो, चंद्र रोहिणीचं प्रीती विश्व हा प्रेमिकांसाठी एक मानदंड आहे. मानदंड अनेक गीतांमध्ये चंद्र आणि रोहिणीच्या मयूरपंखी प्रीतीचा उल्लेख आपल्याला आढळतो. प्रियकराचा ध्यास सहवासाची आस, प्रियकराचा ध्यास सहवासाची आस, स्पर्श फुलांचे श्वास हाच तर मधुमास, स्पर्श फुलांचे श्वास हाच तर मधुमास.

चंद्रारेमी तुझी रोहिणी, पाहते तुला मोहुनी लाजुनी, चंद्रारेमी तुझी रोहिणी. लता मंगेशकर यांनी गायलेलं भाव तेथे देव या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आता आपण ऐकलं, ज्याला स्वरबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी. चराचर सगळं तेच असतं, चराचर सगळं तेच असतं. जे काल जसं होतं ते आजही तसंच आहे. पण जेव्हा प्रीतीची विवाहात परिणती होते, जोडीदाराचं जीवनामध्ये आगमन होतं, तेव्हा त्याच्या भावरम्य सहवासात मात्र सगळं नवीन नवीन भासतं. नवचैतन्य, नवा उन्मेष, नवा उत्साह.

0: आता तर आपण उमस पडेल तर या चित्रपटातलं पद्मश्री गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं, ज्याला युगल स्वर लाभले होते उषा अत्रे आणि सुधीर फडके ह्या कलाकारांचे. स्वरसाज बाबूजींचा अर्थात सुधीर फडके यांचाच होता. बरे तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
2: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा.
3: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
2: ऑफर 11 October to 22 November पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत। रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती, 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे। 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 11:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके। 1:00 प्रसारित होईल कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे। 1:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी। 2:00 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या ज्योती चौधरी। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वरसंध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी। तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 15 ऑक्टोबर, आजचा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1993 रोजी दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला आणि FW de Klerk यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. 1984 रोजी आर्च बिशप डेस्मंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. आजच्याच दिवशी 1888 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते. आजच्या दिवशी 1926 रोजी प्रसिद्ध मराठी कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म झाला होता. 1949 रोजी भारतीय पत्रकार आणि NDTV चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
2: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
1: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
2: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
1: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
2: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
1: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
2: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
3: 9146773425.
4: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये गदी माडगुळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पांडुरंगा अगाई.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, उन्हाळी भुईमूग ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्याकरता उन्हाळी भुईमुगाचं ओलिताचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाची बाब आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. साधारणतः उन्हाळी भुईमुगाला 20 ते 22 पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रकाराच्यानुसार आणि हवामानातील बदलानुसार द्याव्या लागतात. पेरणीनंतर 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं पाणी दिलं पाहिजे. पेरणीहून 8 ते 10 दिवसाच्या आत रुजवानं झालेल्या ठिकाणी बियाणं पेरून नाग्यात भरून घ्यायला पाहिजे. आणि लवकर पेरणी केलेले भुईमुगाचं जर पीक असेल तर 1 महिन्याचे होऊन त्यास फुलं येण्यास सुरुवात झाली असल्यास त्यात निंदणी करून भर देण्याचं काम हाती घ्यायला पाहिजे. आणि ओलिताच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्याच्यामध्ये पाण्याचं ताण पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर अतिरिक्त पाण्याचा वापर भुईमुगामध्ये होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. ज्यांच्याकडे स्प्रिंकलर्स किंवा तुषार सिंचन पद्धत उपलब्ध आहे आणि त्या पद्धतीने पाणी द्यायला काही हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, आंब्याच्या संदर्भामध्ये काही बाबी आपण थोडंसं जाणून घेऊ. आंब्यामध्ये येणाऱ्या नवीन मुरावर करपाय रोगाचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी होण्याची शक्यता वाटते किंवा जिथं आपल्याला हा दिसतो तिथं व्यवस्थापनासाठी 10 ग्रॅम कार्बन डायझिम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होतो. आपल्याला कार्बन डायझिम वापरायचं नसेल तर प्रॉबिनेप 20 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकता. अर्थात ह्या फवारणी करण्यापूर्वी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशित प्रमाणातच करा, आवश्यकता असेल तरच करा, इतर रसायनं त्याच्यामध्ये मिश्रण करू नका. दुसरं असं की ज्या ठिकाणी तुडतुड्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आहे तिथं जर आपल्या अगोदर 1-2 फवारण्या झाल्या असतील तर ठीक आहे, नसेल तर साधारणतः आपण 3र्या किंवा 4र्या फवारणीमध्ये या तुडतुड्यांकरता एंडोसल्फॉन 35% प्रवाही 15 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर चांगलं आहे. याशिवाय आंतरप्रवाही कीटकनाशकं आपण याकरता वापरू शकतो. पण जर सरळ साधी आपली रसायनं जरी वापरली तुडतुड्यांकरता, आवश्यकता असेल आणि तशा प्रकारची गरज असेल तर इतर रसायनं त्याच्यामध्ये मिश्रण करू नये. दुसरं असं की ज्या आंबा कलमांना पुरेसा मोहर आलेला आहे व थंडीमुळे त्या कलमांना परत मोहर येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी परत येणारा मोहर टाळण्यासाठी जिब्रिलिक ॲसिड 50 PPM फवारणी आपण करू शकतो. किंवा मोहरीच्या आकाराची फळं झाल्यावर सुद्धा संपूर्ण झाडावर आपण ही फवारणी करायला पाहिजे. 50 PPM द्रावण तयार करण्यासाठी ज्यांना हे द्रावण शास्त्रोक्तरित्या करता येत नाही किंवा ज्यांना शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी ते द्रावण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तयार करावं. अन्यथा या संजीवकाचे कधी

0: तोटे सुद्धा संभवतात, म्हणून आपण शक्यतो हे रसायनं शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली तयार करावी. आणि फळांची प्रत जर सुधारायची असेल तर फळं वाटाने गोटी वंडाकृती असताना 1% युरिया आणि 1% पोटॅशियम नायट्रेटच्या फवारण्या शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली करायला काही हरकत नाही. पण आंब्यामध्ये सल्ला असा राहील की मोहरावर फवारण्या करण्यापूर्वी जे काही संबंधित विषयाचे तज्ज्ञ आहेत, पीक संरक्षण शास्त्रज्ञ, त्यांच्याशी संपर्क करून सरळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली फवारण्या करा. अन्यथा बऱ्याच वेळा आपण अनेक रसायनं एकत्र करून आपल्याला कधीकधी तोटेसुद्धा संभवू शकतात. भाजीपाला पिकाच्या संदर्भामध्ये विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये रक्षक फळमाशीच्या नियंत्रणाकरता रक्षक सापळ्याचा हेक्टरीचार या प्रमाणात वापर करायला लागा. तर हे काही महत्त्वाचे संदेश या पिकाबाबतीत आहेत, ज्यांचा वापर आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. अधिक माहितीचा वापर करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं 3.5 शक्तीपीठांची यात्रा सध्या आपण करतो आहोत. आजच्या भागात आपण 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ अर्थातच तुळजापूरची श्री तुळजा भवानी हिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यातलं शहर. इथं तुळजा भवानीचं प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर असून महाराष्ट्रातल्या असंख्य घरांची ही तुळजा भवानी कुलस्वामिनी आहे. श्री तुळजा भवानीच्या या मंदिरात नेहमीच तिच्या भक्तांची गर्दी असते, पण नवरात्रात देशभरातनं या भवानी मातेचे असंख्य भक्त मनोभावानं देवीची ज्योत पेटवून नेत असतात. धाराशिव जिल्ह्यातलं तुळजापूर तीर्थ समुद्र सपाटीपासून 2600 फूट इतकं उंच असून इथल्या भवानी मातेचं मंदिर बालाघाट डोंगराच्या कडे पठारावर आहे. या डोंगराचं पुराण ग्रंथातलं जुनं नाव यमुनागिरी असं होतं, पण त्याचवेळी या ठिकाणी चिंचेची अनेक झाडं असल्यामुळे या गावाला चिंचपूर असंही नाव पडलं. त्यानंतर मात्र तुळजा भवानीच्या नावानं लोक या गावाला तुळजापूर असं संबोधू लागले. स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही तुळजा भवानी कुलदेवता. आणि एका आख्यायिकेनुसार आई जगदंबेनंच छत्रपती शिवरायांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरचं दुष्टचक्र निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष भवानी तलवार दिली असंही सांगण्यात येतं. समर्थ रामदास स्वामी हे सुद्धा आई जगदंबेचे श्री तुळजा भवानीचे निस्सीम उपासक होते, आणि म्हणूनच तुळजापूरची ही श्री तुळजा भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी समजली जाते. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्री रामचंद्रांसाठी, द्वापारात धर्मराजासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी आणि वरप्रसादिनी आहे. धाराशिव ते तुळजापूर हे अंतर 22 किलोमीटर असून सोलापूर इथून हे तुळजापूर 45 किलोमीटर वरती येतं. सध्याच्या आधुनिकतेच्या आणि उत्तम दळणवळणाच्या साथीमुळे तुळजापूरला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून आपल्याला बसने किंवा रेल्वेने जाता येतं. या तुळजापूरच्या श्री तुळजा भवानीबद्दल एक छान आख्यायिका ऐकायला येते. ती अशी की कृतयुगात कर्दव नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती ही रूपसंपन्न असून पतिव्रता होती. विवाहानंतर तिला कालांतरानं पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, पण कर्दव ऋषी आणि अनुभूती यांचा सुखी संसार मात्र फार काळ टिकला नाही. कर्दव ऋषींनी लवकरच इहलोकेची यात्रा संपवल्यानं अनुभूतीनं सती जाण्याचा निर्णय घेतला, पण अल्पवयीन पुत्र असताना पतीसोबत सहगमन करू नये असं ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन अनुभूतीला सांगितलं. त्यावेळी अनुभूतीनं आपल्या पुत्राला गुरुगृही सोडलं आणि ती मेरू पर्वतानजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. तिथं आश्रम बांधून तिनं तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावरती लुब्ध झाला. त्या दैत्याच्या दुष्टवासनेमुळे त्याने अनुभूतीला स्पर्श केला आणि तिची समाधी भंग पावली. तेव्हा अनुभूतीनं या दैत्याच्या तावडीतनं आपली सुटका व्हावी म्हणून आदिशक्ती जगदंबेची आराधना केली, आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपानं त्वरित धावून आली. तिनं दैत्याशी युद्ध केलं, पण दैत्यही महिषाचं रूप घेऊन आला. त्यावेळी मात्र देवीनं त्रिशूळानं त्याचं शिर वेगळं केलं आणि ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यानं तिला त्वरिता असं नाव पडलं. कालांतरानं ह्याच त्वरिताचं तुरजा आणि त्याचं पुढे तुळजा असं नामकरण झालं. तुळजापुरातल्या या तुळजा भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागतं. त्यावरची काही शिल्प हेमाडपंती असून तिथं नारद मुनींचं दर्शन घडतं. थोडं पुढे गेल्यावरती कल्लोळ तीर्थ लागतं. देवी इथं आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवरची सगळी उदक तीर्थ या तीर्थाला धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला आणि म्हणूनच या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असं म्हटलं जातं. या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ लागतं. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह सुरू असतो. पुढे गेल्यानंतर श्री दत्तांचं हस्तप्रक्षालनाचं ठिकाण आहे. त्यापुढे अमृतकुंड आणि त्याच्या अलीकडे श्री गणेशाचं मंदिर आहे. यानंतर आणखी पुढे गेल्यानंतर निंबाळकर दरवाजा लागतो. तो दरवाजा ओलांडून आत गेला असता
मातेचा कळस नजरेला पडतो. हा कळस पंचधातूनं घडवला असून मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड आणि त्यावरती शिखर बांधलेलं दिसतं. मंदिराचा सभामंडप 16 खांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या तुळजाभवनीचं हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन मानलं जातं. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडपाची उभारणी केली आहे. ही 5 मजली इमारत असून धर्मदर्शन आणि मुखदर्शन असे भाग केलेले इथे आढळतात. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ असलेली भवानी मातेची गंडकी शिळेची मूर्ती बघायला मिळते. इथे आई जगदंबेनं विविध शस्त्र धारण केलेली आपल्याला दिसतात. देवीनं एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे, तर दुसऱ्या हातात त्याच्या बरगडी त्रिशूळ खुपसलाय. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर आणि डाव्या बाजूला सिंह तसंच पुराण सांगणारी मार्कंड्या ऋषींची मूर्ती दिसते. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र आणि डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. गाभाऱ्याच्या उत्तरेला शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवलाय. सभामंडप ओलांडून गेल्यावरती पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानी शंकराचा मुखवटा आणि त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा, तसंच सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराच्या परिसरात श्री नृसिंह, खंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात. श्री तुळजाभवानीच्या दसरा महोत्सवात देवीच्या आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. धाराशिव जिल्ह्यात असलेलं हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीनं जवळ आहे. देवीचं मंदिर बालाघाटातल्या एका डोंगर माथ्यावर असल्यानं अगदी जवळ गेल्याशिवाय मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती असून एक भव्य आणि आकर्षक असं देवस्थान श्री तुळजापूरच्या श्री तुळजाभवानीचं आपल्याला बघायला मिळतं. श्रोतेहो, श्री तुळजापूरच्या तुळजाभवानीची माहिती आजच्या 3.5 शक्तीपीठांच्या यात्रेतनं आपण घेतली. भेटूया पुढच्या भागात एका नव्या माहितीसह.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या.
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी ह्यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: महेंद्र कपूर आणि हरिहरन यांनी गायलेलं मजदूर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. हसन कमाल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं चारुकेशी रागावर आधारित मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं, संगीतकार मदन मोहन.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, आज की राधा या चित्रपटामधलं. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: पैसे पाठवायचे, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: बांग भरो सजना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आरपार ह्या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत। संगीतकार ओपी नय्यर।

0: अरे जा जा जा जा
1: अरे सुन सुन सुन सुन
0: जा जा जा जा
1: सुन सुन सुन सुन
2: सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
3: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
4: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
3: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
4: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जफेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
5: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं योगेश यांचं गीत किसी से ना कहना या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहेरी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: ऐकूया जुगनू या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची गीत रचना। ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा,

0: मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे तिलक राज थापर यांचं तराना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%।
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट।
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे, तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
2: 9146773425.
3: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
4: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: This hour is brought to you by
6: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
5: This hour is brought to you by
7: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही.

त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट जुर्माना।

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूया मालिक या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मन की आखे या चित्रपटामधलं. साहिर उरियानवी यांची ही शब्दरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जाने बहार या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया राखी की सौगंध या चित्रपटामधलं गीत, वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्याविकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे आवारा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
4: जोरदार धमाका.
3: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
4: मजुरी विना अट फक्त 10%.
3: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
4: विना अट 100% सूट.
3: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
4: शुद्ध चांदीची नाणी
3: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
4: आजच भेट द्या.
3: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे इम्तिहान या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

Man!

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आणि आता ऐकूया मदतगार या चित्रपटामधलं हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत RJ कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि RJ होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त ₹3000. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले, मोहम्मद रफी आणि हेमलता यांनी गायलेलं ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत जवाब या चित्रपटामधलं.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका,
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%,
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
8: आजच भेट द्या
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा।
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
9: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं। ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
3: माझ्या बंड्या तुवडर, माझ्या पांड्या तुवडर, अरु माझ्या बर

माझा बंड्या तुवडर अरु माझा पांड्या तुवडर माझा बर

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. आणि हे गीत ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 15 ऑक्टोबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. जगासोबत भारताची वाढ, पंतप्रधान मोदी यांचा विश्वास. भारत कोणा

0: कुणाच्याही भरवशावर वाढत नसून तो जगासमोर आणि जगासाठी प्रगती करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. भारताची आर्थिक वाढ मजबूत मूलतत्वे, आर्थिक स्थैर्य आणि सातत्यपूर्ण सुधारणांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करताना मोदी यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला. एप्रिल जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने 7.8% वाढ नोंदवली असून परकी चलनासाठी 700 अब्ज डॉलरहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. करप्रणाली, दिवाळखोरी आणि कामगार कायद्यांमधील सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम झाली आहे, असेही ते म्हणाले. आज तंत्रज्ञान, डेटा, ज्ञान आणि नवोन्मेष हीच शक्ती आहे, मात्र ही शक्ती कोणाकडे आहे यापेक्षा तिचा उपयोग कसा केला जातो हे अधिक महत्वाचे आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. आता वळूया पुढील बातमीकडे. चीनचा आक्षेप भारताने फेटाळला. लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांना प्रमाणित नावे देण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने घेतलेला आक्षेप भारताने मंगळवारी फेटाळून लावला. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून चीनच्या विरोधामुळे या वस्तुस्थितीत कोणताही बदल होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या आठवड्यात लडाखमधील 28 ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची नावे प्रमाणित केली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील गोग्रा आणि हॉट स्प्रिंग यांसारख्या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांचाही त्यात समावेश आहे. भारताच्या या निर्णयाला चीनने विरोध केला होता. हा भाग भारताने बेकायदा केंद्रशासित केल्याचा आरोप चीनने केला होता. चीनच्या आक्षेपाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली. लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनने कितीही नकार दिला तरीही वस्तुस्थिती बदलू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आता वळूया पुढील बातमीकडे. तिसऱ्या दिवशीही पारा 35°C. शहरात मागील आठवड्याभरापासून कमाल तापमानाचा पारा हा सातत्याने 35°C पुढे स्थिरावत आहे. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे उष्म्याने नाशिककर हैराण झाले आहेत. नागरिकांना दिवसा झाळांचा चटका आणि उकाड्याने रात्री अस्वस्थतेचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी कमाल तापमान 35.5° सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ऑक्टोबर हीटचा तडाखा पहिल्या दिवसापासून नाशिककरांना सहन करावा लागत आहे. मागील बुधवारपासून सलग मंगळवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा हा 35° सेल्सिअसच्या पुढे स्थिरावल्याने उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या आहेत. सकाळी 8 वाजेपासून ऊन तापण्यास सुरुवात होते. दुपारी जणू सूर्य आग ओकत आहे की काय इतक्या तीव्र झळा होत असल्याने नागरिक घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री, स्कार्फचा वापर करताना दिसून येत आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे. शुक्रवारपासून रंगणार दुर्गा पूजा महोत्सव. नाशिक बंगाली असोसिएशनमार्फत आयोजन. नाशिक बंगाली असोसिएशनमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्समध्ये दुर्गा पूजा महोत्सव होणार आहे. या 6 दिवसात धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महाषष्ठी पूजा, पुष्पांजली, आमंत्रण आणि औधीभास यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी महासप्तमी पूजेसह नवपत्रिका स्नान, पुष्पांजली, संध्या आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी महाआरती, महाअष्टमी पूजा, संध्या पूजा, संध्या आरती होईल. मंगळवारी 20 तारखेला महानवमी पूजा, पुष्पांजली, शांतीयज्ञ, संध्या आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. बुधवारी दुर्गा पूजा महोत्सवाचा समारोप होणार आहे. या दिवशी महादशमी पूजा, पुष्पांजली, दर्पण विसर्जन, अपराजिता पूजा, सिंदूर उत्सव आणि विजय रॅली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा, दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्वर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स अघोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक येथे जरूर संपर्क करा.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं ईर्षा या चित्रपटामधलं गीत। हे गीत रचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत। गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं, आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावणाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत. हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे, रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पी सावळाराम यांचं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिला आहे वसंत प्रभू यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्ञानबा तुकाराम या चित्रपटामधलं।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
7: जोरदार धमाका,
6: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
7: मजुरी विना अट फक्त 10%,
6: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
7: विना अट 100% सूट
6: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
7: शुद्ध चांदीची नाणी
6: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
7: आजच भेट द्या
6: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
7: विश्वास नाशिककरांचा।
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार सिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 55। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं, अभंग। आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभाला ऐकूया एक सुंदर भावगीत। आठवणी दाटतात धुके जसे पसरावे। आठवणी एखाद्या शांत स्तब्ध डोहात एखादा दगड टाकताच जसं अनेकविध तरंग उमटतात, अगदी तसंच काहीस एखादी व्यक्ती वस्तू दिसताच एखादा गंध नाकात शिरताच होतं आपल्या मनाच्या डोहाचं। आठवणींचे तरंग असेच एका पाठोपाठ एक उमटू लागतात आपल्या मनःपटलावर। व पू काळे म्हणतात, आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात। वारुळ पाहून आत किती मुंगे असतील याचा अंदाज बांधता येत नाही, पण एका जरी मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात। आठवणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेल्या स्मरणशक्ती या सर्वोच्च वरदानाचा एक आविष्कार। आठवणी म्हणजे भरत आली आहे असं वाटू लागताच खपली पडून जाऊन भळभळू लागलेली जखम। पूर्वीच्या आठवणीत रमण्याची सहज प्रवृत्ती असते माणसाची। गतस्मृतींमध्ये आपण सहज हरवून जातो आणि त्यावर आपल्या भावभावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला लागतात। थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मन आठवणीत रमतं। ज्या आठवणीत रमायचं त्या जर कटू असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर पर्यायाने आचरणावर पडतोच। नको म्हटलं तरी मन तिकडेच ओढ घेतं। हातात काम चाललं असलं तरीही मन गतस्मृतींमध्ये रममाण होतं। आठवणींची प्रत्येकाची स्वतःची एक पेटी असते। भूतकाळात घालवलेले क्षण स्मृती म्हणून वर्तमानात आपल्या समोर येतात। या आठवणी म्हणजे ते भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी असते। माणसाला एकटेपणा जाणवत असेल तर या आठवणी त्याची सोबत करतात। आठवणी या शापही आहेत वरदानही आहेत, कारण त्या सुखाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्हीही असतात। आपल्याला एकटं बसायला आवडतं, मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडतं। आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की त्या पुन्हा ताज्या होतात। आठवणी जितक्या खोल असतील तितकी त्यात बुडून जायची मजा असते। आपल्या बालपणीच्या आठवणी या अनेकदा छोटे क्षण किंवा भेटी असतात ज्या एकत्र येऊन आपल्या जीवनाचे स्क्रॅपबुक बनतात। अशी ही आठवणींची फुले अगदी हारात गुंफल्यासारखी मनात गुंफली जातात। आपले भावविश्व अनुभव विश्व समृद्ध करण्यात फार मोलाचा वाटा असतो या आठवणींचा। ऐकूया संगीतकार एम जी गोखले यांनी राग चंद्रकंस या रागात संगीतबद्ध केलेलं, गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमती टिकेकर यांनी।

संगीतकार आणि गायक आर एन पराडकर मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या प्रसिद्ध दत्तगीतांमुळे. तथापि त्यांनी दत्तगीतांशिवाय बरीच चांगली भावगीतं आणि अभंग संगीतबद्ध केली आहेत, गायली आहेत. त्यांचं पूर्ण नाव होतं रघुनाथ नारायण पराडकर. यानंतर ऐकूया आर एन पराडकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि गायलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेला एक अभंग, एक गवळण. नको वाजवू श्रीहरी मुरली, कृष्णाच्या मुरलीचा नाद इतका दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारा आहे की तो भौतिक तहान आणि भूक विसरवतो. या मुरलीचे, या बासरीचे स्वर इतके सामर्थ्यवान आहेत की वाऱ्याचा वेग मंदावतो, आकाशात दाटलेले मेघ पाऊस थांबवतात, स्तब्ध होतात. कृष्णाचं हे सार्वभौमिक स्वरूप बुद्धिमत्तेने दृश्यमान होतं. ही गवळण संत एकनाथांच्या भक्तिरसातील अमृतरस ओळींचं एक उदाहरण आहे. यात साध्या शब्दात महान आध्यात्मिक आणि भावनात्मक अर्थ समाविष्ट आहे. आर एन पराडकर यांच्या सुरात भक्ती, विरह आणि सौंदर्य या त्रिवेणींचा प्रवाह अधिक उफाळतो. ही गवळण कोणत्याही कृष्णप्रेमी संगीतप्रेमींचं केवळ मन जिंकत नाही तर त्यांचं अंतःकरण जपून ठेवतं, कारण यात मानवी आत्म्यापासून देहाच्या मर्यादांपर्यंतचा प्रवास सहज अनुभवता येतो. ऐकूया संत एकनाथ महाराज यांची रचना, गायली आणि संगीतबद्ध केली आहे आर एन पराडकर यांनी.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेलं, कवयित्री वंदना विठणकर यांनी लिहिलेलं एक सुरेख भक्तिगीत. गायला आहे मोहम्मद रफी यांनी. खेळ तुझा न्यारा प्रभु रे, खेळ तुझा न्यारा. आपण सगळे या विश्वात राहतो, जिथं देव आणि माणूस, कल्पना आणि वास्तविकता, सत्य आणि भ्रम, हे सगळं एक खेळ बनलं आहे. तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला. हे म्हणणाऱ्या भक्ताचं अंतरंग जणू तुझं रूप पाहात उधाण घेत आहे. काय खेळ आहे हा जगातला प्रकाश आणि अंधाराचा. मृत्यू जवळ आला की हे सर्व रंग सारे मायाजाल वाटू लागतात. समाजातली नाती क्षणिक आणि स्वार्थावर आधारित असतात, पण जेव्हा व्यापक संकट येतात तेव्हा प्रभू हाच एकमेव निश्चिंत आधार असतो मानवाचा. ही संपूर्ण रचना प्रामाणिकता आणि गहनता यांचा संगम आहे. मोहम्मद रफी यांच्या स्वरातून आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतातून हे गाणं आजही भक्त आणि रसिकांसाठी आराध्य ठरतं. हे एक दर्शनात्मक भक्तिगीत आहे, ज्यात जीवनाच्या मोह त्याग द्वैत आणि एकात्म अनुभूतीचे सर्व रंग पाहायला मिळतात. कवयित्री वंदना विठणकर यांनी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांच्या संघर्षाला शब्दबद्ध केलं आहे या भक्तिगीतात. हे केवळ एक भक्तिगीत नाही, ते आहे जीवन मरण स्वार्थ मोह आणि ईश्वराच्या अनंत रूपांमधून मुक्ती शोधणाऱ्या मनाचं मनोगत. रफींची गायकी, श्रीकांत ठाकरे यांचं संयमित संगीत आणि वंदना विठणकर यांची प्रभावी कविता, या तिघांनी मिळून एक सांगीतिक समाधी घडवली आहे या गाण्यातून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत अभंग. रसिक हो, श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण हे नक्षत्र असतं, म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सण समारंभांचे चैतन्य पर्व. सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदघन श्रावण. वातावरणातल्या प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. म्हणूनच कवीच्या हळव्या काळजात श्रावणासाठी एक हक्काचा कोपरा राखून ठेवलेला असतो. बळीराजा असो किंवा सामान्य माणूस, श्रावण प्रत्येकाच्या मनगाभारी नाविन्याची अन आनंदाची रांगोळी चितारतो. श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेली आहेत. त्यावर भिरभिरणारी फुलपाखरं बघताना मन सुखावतं. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचं तसंच सुशोभितपणाचं वरदान देतो. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, अशी कितीतरी श्रावणाची रूपं आपल्याला सांगता येतील. मुसळधार पावसामुळे तृप्त झालेली वसुंधरा जणू हिरवा शालू नेसून सजलेली असते. श्रावण भक्तिरसात अगदी न्हाऊन निघतो. आपल्या सगळ्या सणांना कृषी संस्कृतीचं अधिष्ठान आहे. या श्रावणाची अनेक रूपं बोलू तेवढं कमीच. हिरवागार झालेला निसर्ग म्हणजे श्रावण महिना. वेगवेगळ्या पदार्थांची खाद्यसंस्कृती म्हणजे श्रावण महिना. सृष्टीचं समृद्ध रूप म्हणजे श्रावण महिना. ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना. व्रतवैकल्याची सुरुवात म्हणजे श्रावण महिना. श्रवणीय गोष्टी सांगणारा श्रावण महिना. पर्यावरणाचे मोल अधोरेखित करणारा श्रावण महिना. हिरव्या श्रीमंतीने सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा ऋतू हिरवा ऋतू भरवा श्रावण महिना. अशा या श्रावण महिन्याच्या आगमनाचं वर्णन करणारं एक अतिशय सुरेख गाणं ऐकूया. संगीतकार गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केलेली, पद्मभूषण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ही कविता गायली आहे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी. श्रवण भक्तीसह मांगल्याचं मानाचं पान असणाऱ्या श्रावणाचं वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता शब्दलयीत नाहून निघते. महाकवी कुसुमाग्रज यांनी श्रावणाचं या गाण्यात केलेलं वर्णन मनाला भिडतं. या गाण्यातील श्रावणाचा मूड पद्मजाताईंनी आपल्या गायनात अगदी अचूक पकडला आहे. त्यातले सहज सोपे पण अर्थपूर्ण शब्द मनाला वेगळाच आनंद देतात. हे मधुर गीत ऐकत आपण देखील या हसऱ्या नाचऱ्या जराशा लाजऱ्या सुंदर साजिऱ्या श्रावणाचं

श्रोते हो, यानंतर ऐकूया कवी अनिल यांची एक अतिशय भावपूर्ण रचना. ही रचना स्वरबद्ध केली आहे आणि गायली आहे पंडित कुमार गंधर्व यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. या भावपूर्ण गीताचे संगीतकार आणि गायक पंडित कुमार गंधर्व म्हणजेच शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली यांना भारत सरकारने त्यांच्या शास्त्रीय आणि सुगम संगीतातील ठळक कामगिरीबद्दल 1977 पद्मभूषण आणि 1990 पद्मविभूषण या भारताच्या सर्वोच्च तिसऱ्या आणि दुसऱ्या पुरस्कारांना

त्यांना गौरवण्यात आले. अजूनी रुसू न आहे खुलता कळी खुलेना, बिटले तसेच ओठ की पाकळी हालेना. रसिक हो, हे काव्य ऐकताना वाचताना प्रथम दर्शनी असंच वाटतं की हे काव्य कवी अनिल यांनी त्यांच्यावर रुसून आबोला धरलेल्या प्रिय व्यक्तीला किंवा पत्नीला तिची समजूत काढण्यासाठी लिहिलं असावं. परंतु या काव्याचा उद्भव प्रसंग आहे त्यांची प्रिय पत्नी दुर्दैवाने चिरनिद्रेत गेल्यावर अनावर दुःखाच्या वेदनेच्या भरात तिच्या कलेवराला उद्देशून म्हटलेलं हे उत्कट भाव काव्य आहे. या गाण्यात दोनच अंतरे समाविष्ट असली तरी मूळ भावकवितेमध्ये मात्र तीन अंतरे आहेत. गाण्यात नसलेलं परंतु मूळ काव्यात असलेलं हे कडवं. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी या जाणून दूर राहे. चाले अटीतटीने सुटता आढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी झुटेना. अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना, बिटले तसेच ओठ की पाकळी हालेना. ऐकूया श्रोते हो

मंडळी, कार्यक्रमाची सांगता करूया. संगीतकार कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने. चंदनाचे हात पाय ही चंदन, परीसा नाही हीन कोणी अंग. अगदी साधा सोपा वाटणाऱ्या या अभंगामधला संत तुकाराम महाराज यांना अभिप्रेत असलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया मंडळी. चंदन, परीस, दिवा, साखर या चार उपमांपैकी प्रथम पाहूया चंदनाचे गुण आणि अवगुण. चंदन स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला शीतल करतो. आपल्या सभोवताली जी जी झाडं आहेत त्या सर्वांना चंदन आपला सुगंध देतो, त्यांना सुगंधित करतो. तापलेल्या उकळत्या तेलाच्या कढईत चंदनाचा थोडासा अगदी गुंजभर थेंब टाकला तर ती तापलेली कढई शांत होते, त्याचे बर्फासारखे पाणी होते. हे असे गुण आहेत चंदनाचे. आणि अशा चंदनाच्या गुणांप्रमाणे आहेत आमचे संत आणि सज्जन. संसाराच्या तापाने तप्त झालेल्या माणसाच्या जीवाला संत सहवास चंदनासारखं शांत करतो. संतांच्या सहवासात सानिध्यात राहिलं असता त्या मानवाला संत आणि सज्जन मोक्षाची पदवी मिळवून देतात, बोधरूपी सुगंध देतात. संत आणि सज्जन स्वतः झिजतात आणि दुसऱ्याचं जीवन सफल करतात. त्यांचा अवतार परोपकारासाठीच असतो. पण म्हणून संत आणि सज्जन चंदनासारखे नसतात, कारण या गुणी चंदनाचे काही अवगुण पण आहेत. एकतर चंदन मिळवायला सापाचा नागाचा वेढा काढावा लागतो आणि केळ, हिंग, बांबू या तीन झाडांना मात्र चंदनाच्या सानिध्यात असूनही चंदनाचा सुगंध प्राप्त होऊ शकत नाही, कारण हिंग आपला स्वभाव गुणधर्म सोडत नाहीत. काही माणसं हिंगासारखी असतात, ते आपला गुणधर्म स्वभाव काही केल्या सोडत नाहीत. केळीला अनेक आवरणं पडदे असतात, त्यामुळे चंदनाचा सुवास केळीच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही. तशीच काही माणसांच्या मनावर अनेक आवरणं पडदे असतात, ते ती बाजूला सारत नाहीत, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा सहवास असूनही उपयोग होत नाही. बांबू हे गाठीचं झाड आहे, आतल्या गाठीचं झाड आहे. काही माणसं अशा आतल्या गाठीची असतात, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा उपयोग होत नाही. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे चंदनाचे गुण तर असतातच, पण चंदनाची अवगुणे शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. आता पाहूया परीस. असं म्हणतात, परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. स्पर्श करायचं लोखंड कोणत्या प्रतीचं आहे याचा विचार न करता परीस सर्व प्रकारच्या लोखंडाचं सोनं करतो. हा गुण आहे परीसाचा. तसं संत आणि सज्जन आपल्या सानिध्यातील लोकांना पुण्यवान करतात, त्यांच्या आयुष्याचं सोनं करतात. पण संत आणि सज्जन परीसासारखे नसतात, कारण परीसाला अवगुण पण आहे. एकतर परीस लोखंडाचं सोनं करतो, पण त्याचं परत लोखंड करू शकत नाही. आणि परीस खापराला सोनं करू शकत नाही, फक्त लोखंडालाच करू शकतो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे परीसाचे गुण तर असतातच, पण परीसाची अवगुण शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. तिसरी उपमा आहे दिव्यांची. एक दिवा ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणचा अंधकार दूर जातो. दिवा स्वतः प्रकाशमान असतो आणि दुसऱ्याला पण प्रकाशमान करतो. तसं संत जवळ आले किंवा आपण संत सज्जनांच्या जवळ गेलो की आपलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञानरूपी दिवा आपल्याजवळ पेटत राहतो. दोन दिवा आपली दिसत नसलेली हरवलेली वस्तू सापडून द्यायला मदत करतो.
सापडून देतो. तसं संतांच्या जवळ गेलं की तुमचं जे जे हरवलं आहे ते आपल्याला मिळू शकतं, पण त्यासाठी मात्र साधना तशी पाहिजे. म्हणून संतांना दिव्याची उपमा दिली आहे. पण संत आणि सज्जन काही दिव्यासारखे नसतात, कारण दिव्यामध्ये सुद्धा काही अवगुण असतात. एक, जिथं ठेवतात ती जागा दिवा काळी करतो. दोन, दिवा जिथं असतो तिथं तो काजळी निर्माण करतो. तीन, दिवा तेल पितो त्याला पेटत राहायला तेलाची आवश्यकता असते. चार, दिवा वात खातो जाळतो. पाच, दिव्यावर पाणी शिंपडलं तर तो तडतड करतो. तसं मनाविरुद्ध बोललं गेलं तर माणूस तडतड करतो. आणि सहा, हवा आली की दिवा विझतो. हे दिव्याचे अवगुण संत सज्जनांकडे नसतात. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे दिव्याचे गुण तर असतातच, पण दिव्याची अवगुणं मात्र शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. आता चौथी उपमा पाहू, साखर. खारीक बाहेरच्या अंगानं गोड आहे, बदाम आतल्या अंगानं गोड आहे आणि आंबा मधल्या अंगानं गोड आहे. तसं साखरेचं नाही, ती सर्वांगाने गोड आहे. संत आणि सज्जन साखरेसारखे सर्वांगाने गोड असतात, पण संत आणि सज्जन साखरेसारखेच नसतात, कारण साखरेने वजन वाढतं, रक्तातली शुगर वाढते, हा साखरेचा अवगुण आहे. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे साखरेचे गुण तर असतातच, पण साखरेची अवगुणं शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. हे अवगुण म्हणजे या पदार्थांच्या मर्यादा आहेत. तशा संतांना आणि सज्जनांना काहीही मर्यादा नसतात. रसिक हो, फक्त तीन कडव्यात चारच उपमांद्वारे संत आणि सज्जन यांचं लक्षण त्या चार उपमांच्या गुण आणि अवगुणांसह अगदी साध्या सोप्या शब्दात किती सुंदर वर्णन केलं आहे बघा संत तुकाराम महाराज यांनी. संगीतकार कमलाकर भागवत यांनी सतारीने केलेली अभंगाची सुरेख सुरुवात, सतारीसह बासरीचा केलेला परिणामकारक वापर आणि गायिका सुमन कल्याणपूर यांचा अतिशय गोड स्वर ही या गाण्याची बलस्थानं आहेत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतं आणि अभंगांचा आस्वाद घेतला. रसिक हो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी या शीर्षकांतर्गत गेले 39 आठवडे आपण निरनिराळ्या 78 विविध अनोळखी संगीतकारांच्या 243 ओळखीच्या सुंदर गाण्यांचा आस्वाद आपण घेत आलो आहोत. चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्याच्या भाग क्रमांक 56 पासून आपण एक नवीन विषय घेत आहोत. आपणा रसिकांचा असाच आशीर्वाद चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहील याचा मला विश्वास वाटतो. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.
1: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: 10:00 ते 14:00 आणि 4:00 ते 5:00.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank. Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
5: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. बरं, आजच्या घडीला मला एक सांगा, ठोकताळा ज्याला म्हणतो ना आपण, की दिवसागणिक किंवा एका दिवसाला एका म्हशीला एवढा खर्च लागू शकतो, तुमचा अनुभव सांगायचा, खर्च इतकं लागू शकतो आणि हे सगळं वजा जाता एवढा नफा असं सांगता येईल का तुम्हाला?
6: सांगू शकतो मी. वजा जाता म्हणजे साहेब म्हणजे ढेप वैरण लागते, ते वैरण गिरण ढेप गिप जाऊन आपल्याला 400-300-400 रुपये उरू शकतात.
5: अच्छा.
6: बस
5: दररोज पूर्ण म्हशी पाठीमाग,
6: पूर्ण म्हणजे आमचं त्याचे वळणं झालं, आमच्या घरातला खर्च स्वतःचा झाला, ती ढेप झाली, तिची वैरण झाली, पूर्ण झालं, तितक्यातून आपल्याला 200-300 रुपये राहू शकतात.
5: अच्छा, या सहा म्हशी पाठी मागे. आता आणखीन एक असा प्रश्न मला पडतो की भाकड काळेक असतो म्हशींना, त्यावेळेस तुमचं नियोजन कसं असतं? बघ, एक दुधाचं म्हैस असेल, त्याचं काही दिवसानंतर 9-10 महिन्यानंतर दूध बंद होतो, ती गाभण झाल्यानंतर, तर त्यावेळेस त्या म्हशीला ठेवता विकून,
6: त्यावेळेस आपण म्हैस विकून टाकतो ती, त्यावेळेस आपण ती म्हैस विकतो 8-10 किमतीत, म्हणजे 30 ने घेतली ती 16-17 हजाराला विकते, डबल आपण 10-15 हजार टाकून डबल घ्यायची, असं आपलं परंपरा चालू आहे.
5: म्हणजे नवं जुनं करतो,
6: सलाल म्हशी मी 6-7 म्हशी विकू शकतो, 6-7 गाडणं घेऊ शकतो, 2 लाखाचा माल मी भरतो, 1.25 लाखाला विकतो, 75 हजार डबल जोडून टाकून मी डबल 2 लाखाचा माल आणखीन घेतो.
5: पण याच्यामध्ये नुकसान होतं का?
6: नाही, नुकसान काही नाही.
5: बरं, अशी भाकड म्हैस सांभाळण्यामध्ये नुकसान होतो?
6: भाकड म्हैस पुरतू शकत नाही ती, तिला वरण घालू शकत नाही आपण, तिला पुरत नाही ती. ते बी एक वेळ करून पाहिलं, त्याच्यातल्या मी एक वेळ याच्यातल्या 4 म्हशी तशा ठेवल्या, दुसऱ्या 4 म्हशी घेतल्या, 4 म्हशीची सोय भरपूर झाली दूध असल्यामुळं, यायला शेवटी ह्या 30 ले जे विकायच्या त्या गाभण राहून मी 22 ले जिंकल्या, 22-22 हजाराच्या, त्याच्यामुळे मी 18 ला मागून दिल्या नाही, तर 22 ले गाभण करून दिले, म्हणजे मी 10 महिने सांभाळल्या, पुढलं नाही.
5: अच्छा, आता शेळके साहेब आणखीन एक असं सांगा मला की जेव्हा आपण हा व्यवसाय करतो याचं नियोजन आवश्यक आहे, कुठल्याही व्यवसायाचं नियोजन. आता शेतकरी बांधव जरी असले तरी की शेतीसाठी असो किंवा कोणत्याही व्यवसायासाठी जिद्द महत्वाची, चिकाटी महत्वाचं, परिश्रम महत्वाचं आणि नियोजन सर्वात. तर तुमचा हा जो व्यवसाय आहे तुम्ही याचं नियोजन कसं काय लावलं? सकाळी किती वाजता उठता, त्यांना खाद्य किती द्यावं लागतं, त्याचं टायमिंग आहे का की बेटायमिंग देता तुम्ही, असं दूध काढायचा टाइम ठरलेला आहे का हे सांगा.
6: संध्याकाळचं आपण 6 दूध काढणे, 5:30 वाजता दूध काढणं झालेच पाहिजे, शेण वगैरे झालेच पाहिजे, इदोळा द्यायला खायला चारा पाणी भेटलंच पाहिजे, इदोळाचा 6:00 नंतर मी दूध घेऊन जाणार, सकाळी मी 6:30 दूध घेऊन जातो रिसोर्टला.
5: म्हणजे वेळेवर दूध काढणे, म्हशीला एक सवय लागली की त्यानुसार तुम्ही दूध काढाल, तर जे काय तुमचं 5 लिटर असेल, 6 लिटर असेल, ते त्याच्यामध्ये कमी जास्तपणा येऊ शकत नाही का, असं तुम्हाला म्हणायचं. वेळोवेळी आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र करडा आहे, त्या ठिकाणी आदरणीय डॉक्टर रामटेके साहेब आहेत, तर तुम्ही यांचं मार्गदर्शन घेता का?
6: हो ना, ते घेणं लागतं साहेब, डॉक्टर साहेब त्याला दाखवत लागते, त्याचे कॅम्पशन कमी होऊन जाते म्हशीचं, म्हैस दुधाहून कमी होऊ शकते, मग माणूस म्हणते म्हैस पाणावे नाही काहून, म्हैस दूध देत काहून नाही, त्याच्यामुळे ते कॅल्शियम जे आहे ते आम्हाला नंतर 1-1.5 महिन्यानंतर हमेशा पाजायला लागतात.
5: म्हणजे ही माहिती तुम्हाला डॉक्टरांकडून मिळाली? ही तांत्रिक माहिती सुद्धा पशुपालकांना आवश्यक आहे. निवळ फक्त म्हैस घेतली आणि दूध काढायचं आणि बाजारामध्ये विकायचं, आता
6: असे किती घेत ना हे बा शेळकी करते, हे असं माया बरोबरच्या पोरांनी भलते करून पाहिलं, पण ते फेल गेलेले त्याच्यातून, काही जमलं नाही. त्यावेळी मी सांगत जाऊ ना, अरे तुम्ही असे करा, तुम्ही असं करा, तर ते नाही जमलं त्यावेळी.
5: यांच्या फेल जाण्यामध्ये तुम्हाला काय कोणता कारण महत्वाचं वाटतो?
6: त्याला फेल जाण्याचं कारण म्हणजे साहेब त्यानं दूध न्यायचं 10 लिटर करा, 10 लिटर जे यायचे 200 रुपये आणि करायचे 250 रुपये खर्च, त्याला काय होणार?
5: म्हणजे शोक पाणी,
6: शोक पाणी.
5: म्हणजे गुंतवणुकीची त्यांना आवड नाही, सवय नाही, फक्त गेले दूध विकलं काहीतरी आपलं तिकडेच रिसोर्ट मध्ये जे काय भेटत असेल ते शौक पाणी करायचं
6: करायचं घरी यायचं. पन्नास आणायचं कुठून, 200 दूध विकायचा, 250 खर्च करायचा, त्या मशील काय द्यायचं आणि वरण काय द्यायचं, मग आणायचं कुठून, मग शेवटी ती म्हैस विकून टाकायची. तीच म्हैस विकता विकता 25 घेतलेली म्हैस महिन्यात विकायची, महिन्यात विकायची की ती 15,000 म्हैस मीच घ्यायचो त्याच्या 25 आपणच द्यायची घेऊन आणि 15 आपणच घ्यायची त्याच्या. बाबा देत नाही दूध तुला, मी घेतो मार्केट भाव काय भाव मागायला पाहिजे एवढं, मग एवढा एवढेच ती आणायची म्हैस आणि ती म्हैस त्याच्या इथं द्यायची 3 दूध, आपल्या इथं द्यायची 7 दूध.
5: हे सगळं अनुभवावर नाही का? अच्छा, मार्केटचे काय काय प्रॉब्लेम आहेत सांगता येतील का? जेव्हा तुम्ही दूध घेऊन जाता मार्केटमध्ये की गेल्या बरोबर दूध विकतो किंवा लोक उधार ठेवतात आणि उधारी बुडते किंवा आणखीन काय प्रॉब्लेम?
6: बुडत नाही साहेब, महिन्याचे पैसे भेटतात, काही हप्त्याला भेटतात, काही काही नगदी रोज भेटतात, पैसा कुठेही बुडत नाही, फक्त दम धरावा लागते. कोणाचे 3 येत नाहीत पण त्या माणसाला असं म्हणायला जमत नाही बाबा तुमच्याकडे 3 झाले म्हणून. 3 ते एक वेळ एक खडा पैसे आपल्याला आग मारून देतात.
5: अच्छा, म्हणजे बिलकुल इमानदारीने हा व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये घाटा नाहीच?
6: नाहीच. त्याचं शेण साहेब मी 1 ऑर्डर टाकून 1 मी 30-35,000 रुपयाचं त्याचं शेण विकतो.
5: अच्छा,
6: झालाच.
5: बरोबर आहे. म्हणजे पहा, ती त्याची जी विष्ठा आहे म्हशीची त्याच्यापासून सुद्धा तुम्हाला पैसा मिळतो. आणि आणखीन तुम्ही जर प्रयत्न केला त्याचा जो राहिलेला चारा वगैरे असेल, कचरा वगैरे, तर जातेच. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आणखीन दुसरे प्रकल्प आहेत, कृषी विज्ञान केंद्र कराडाला जर तुम्ही भेट दिली, तिथल्या सायंटिस्ट लोकांपासून जर माहिती घेतली तर गांडूळ खताचा एखादा प्रकल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ जे म्हणतो ना आपण, अशा प्रकारे अनेक त्या पदार्थापासून आपण फायदे घेऊ शकतो. अच्छा, आता मला थोडक्यात सांगा की पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांनी दुग्ध व्यवसाय हे करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, या व्यवसायापासून फायदा होतो का तोटाच होतो? आणखीन एक या प्रश्नाच्या पूर्वी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की अनेक पशुपालक किंवा शेतकरी बांधव म्हणतात की पशु किंवा दुग्ध व्यवसाय करायला काहीच हरकत नाही पण चारा टंचाई खूप असते, याबद्दल काय सांगाल तुम्ही? याचं नियोजन तुम्ही कसं?
6: चारा टंचाई खूप असते साहेब, पण ती एक वेळ सुरुवातीलाच आपल्याला भरून ठेवावी लागती. सुरुवातीला जे आपले सोयाबीनचे कुटार येतात, हरभऱ्याचे कुटार येतात, तेव्हा त्यावेळेस आपण आपला भरपूर साठा करून ठेवायचा आणि तेव्हा आपल्या पद्धतीने आपण चालायचं.
5: डॉक्टर साहेब काही सांगतायत याबद्दल, आपण विचारूया. हा डॉक्टर साहेब काय म्हणाल तुम्ही?
1: मला सांगता येईल की बा यांनी बरोबर म्हटलं की आपल्याजवळ जनावर किती आहेत, त्या हिशोबाने जर आपण अगोदरच नियोजन केलं चाऱ्याचं तर ते चारा नियोजन झाल्यानंतर आपल्याला जे म्हणतात चारा टंचाई तर त्याच्यावर मात करता येईल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे, असं केलं तर बऱ्याच म्हणजे दुग्ध व्यवसाय चांगला होऊ शकते.
5: आता आणखीन एक प्रश्न, हे जे म्हशी आहेत यांना कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्यावेळेस तुम्ही काय करता?
6: खुरी येऊ शकतात, या गटसर्पाची बिमारी होऊ शकते, ताप बी घेऊ शकते. मग डॉक्टरला बोलवल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन सलाईन हे असं चालू करून देतो आम्ही.
5: लसीकरण वगैरे करता की नाही?
6: हो ना, करतो.
5: अच्छा, बरं. तुम्हाला लक्षणे वगैरे कळतात की आपली म्हैस बिमार पडली, हे कसं तुम्हाला
6: कळतं? एका मिनिटात बी कळू शकतात. म्हैस आली ती तेव्हाच समजू येते इकडे आज वारात चरली नाही, ती अशी कोकडा उभी राहते, थोडी कोकडा उभी राहते, एखादी फुकते, तर तेव्हाच आमचं म्हणजे कसं घरी आम्ही शेतीतून आल्यानंतर आम्ही पहिले लक्ष देतो म्हशीकडे, व आपल्या म्हशी कशा काय तब्येतील, तर त्या एखादी जर नाराज वाटली जर सुकेल त्यावेळेस म्हणतो आपण बिमार आहे की आम्ही ताबडतोब डॉक्टरला बोलवून तिला इंजेक्शन गोळ्या देऊन.
5: डॉक्टर रामटेके, आपण थोडस सांगा याबद्दल, माहिती द्या आमच्या पशुपालकांना शेतकरी बांधवांना की जनावर जेव्हा आताच यांनी सांगितलं की शेतातून आल्याबरोबर पशुपालक जे अनुभवी पशुपालक असतात त्यांना लगेच लक्षात येते, तर आणखीन काय काय लक्षण असतात रोगी जनावर ओळखण्यासाठी?
1: रोगी जनावर ओळखण्यासाठी नाकावरचं जे मोतीबिंदू असतात ते नसते त्याला, म्हणजे ताप आला असं जनरली शेतकऱ्यांचं म्हणणं असते, ते बघून घ्यायला पाहिजे. थोडं तिला चालून पाहायला पाहिजे, त्याची डावी कूस सुजली आहे की नाही ते तपासून घ्यायला पाहिजे, म्हणजे डाव्या कुसीमध्ये पोटफुगी सारखे आजार बाहेरून चरली की नाही, किंवा मग रवण करत आहे की नाही, बागुल करत आहे की नाही, याकडे थोडस शेतकऱ्यांनी संध्याकाळी जेव्हा म्हशी येतात तेव्हा बघायला पाहिजे. याच्यावरून आपल्याला त्यांना म्हणजे लगेच कळू शकते आणि त्याच्यावर उपाय करून व्यवस्थित करता येईल त्यांना.
5: आपल्या कृषी विज्ञान केंद्र करडा या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यामार्फत शेतकऱ्यांना पशुपालनाबद्दल योग्य मार्गदर्शन दिलं जातं, नाही का?
1: हो हो.
5: तर वेळोवेळी किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं?
1: शेतकऱ्याच्या गरजेनुसार जे त्यांना म्हणजे ट्रेनिंग आपण देतो त्याच्यामध्ये पशुपालकाच्या याच्यामध्ये, मग ते लसीकरणाच्या संदर्भात असो जनावरांच्या, किंवा मग पोल्ट्रीच्या संदर्भात असो या शेळीच्या संदर्भात असो, किंवा मग अजून बरेचसे चाराच्या संदर्भात असो, या सर्वांचं तिथे आपण त्यांना लोकांना ट्रेनिंग देत असतो.
5: बरोबर आहे. तर केव्हीके कडा या ठिकाणी पशुपालकांसाठी शेतकरी बांधवांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी सायंटिस्ट आहेत ते मार्गदर्शन करतात. मी सुरुवातीला विचारलेला प्रश्न की शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी हा व्यवसाय करायला पाहिजे किंवा नाही, तोट्याचा आहे का फायद्याचा आहे?
6: हे साहेब जे करणार आहे त्याला फायद्याचा आहे, न करणाऱ्याला तोट्याचा असेल. जो करल शोकबाजी न करता जो धंदा करल त्याला तो धंदा म्हणजे कधीच आता नणार नाही. आणि समजा जर तो आपल्याला इकडे निकार माहीत बनून 2 वाजे बांधेल तो रिसोडात तर ती दूध देऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ती घाट्याचं येणार तो फायद्यात नाही.
5: शेळकेजी, तुमच्या या मुलाखतीवरून निश्चितच आमचे जे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक बांधव आहेत, किंवा नवीन व्यवसाय सुरू करू पाहणारे जे आमचे शेतकरी बांधव पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी निश्चितच ही तुमची मुलाखत एक मार्गदर्शन ठरणार आहे. आणि नक्कीच त्यांना हुरूप आलेला असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की बाबा खरोखरच आपण हा व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही जसा करता व्यवसाय प्रामाणिकपणे, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे कसर ठेवत नाही, कसूर करत नाही, सकाळी बरोबर उठता, वेळेवर त्यांना खाद्य देता, त्यांची निगराणी करता, आंघोळ घालता, त्यांची काळजी घेता, आरोग्याची काळजी घेता, वेळेवर मार्केटला दूध जाऊन विकता, पैशाचा दुरुपयोग करत नाही, त्याचा सदुपयोग करता, म्हणूनच तुमची प्रगती ही झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत फक्त हा दुग्ध व्यवसाय असं तुमचं म्हणणं नाही का?
6: त्याच्यात कसं साहेब, जेव माणूस समजा आता बापदाद्याची विष्ठेटी त्याला जर म्हणले तुम्ही दूध व्यवसाय कर तर तो काही करू शकत नाही त्याच, म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचे अनुभव नसतात, त्याच्यामुळे तो काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे कसं याला स्वतः गरिबीतूनच वर आलेला माणूस करेल आणि त्याच्यातून बी त्यानं जर असं याच्यावर ध्यान दिलं तर तो बी करू शकत असे.
5: तर श्रीयुत अण्णा भगवान साहेब शेळकेजी, आज तुम्ही हा जो आपला FM केंद्र आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली. छोटे मोठे उद्योग करणारे आहेत, रोजमजुरी करणारे आहेत, शेतकरी आहेत, महिला आहे, बालक आहेत, यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर आज तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि केंद्रातर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार.
6: नमस्कार.
4: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
3: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 October to 22 November पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
7: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे दत्ता केशव यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात जशास तसे या चित्रपटामधलं.
1: काल तुला पाहिली आत्मनी राहिली तुझी माझी भावी बळत भावी लाखा होनी आरा तुझा गड़े तोरा डोळ्यात काही न्यारी चमक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट प वय तुझं 14 लहान पोर 14 वय तुझं 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात कोरत पट काय नाही कामात कोरत कोरत जर रंग लुटली तांग कोरत जर रंग लुटली तांग ओठांची सेवण तांबडी भडक तांबडी भडक तांबडी भडक पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट काय नाही कामात कोरत पट काय नाही कामात कोरत तुझ्या गालावरती माझ्या ओठातशी माझ्या ओठातशी पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच तुझ्या गालावरती माझ्या ओठातशी माझ्या ओठातशी तुझं तुझे हे गुपित वालक तुझं तुझे हे गुपित वालक गुपित वालक गुपित वालक पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच पाच नाही कामात पुरत पाच काय नाही कामात पुरत पाच पाच पाच पाच पाच पाच पाच
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, संकल्प सेवा अभियान अंतर्गत लाभार्थी संवाद. आपण शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या वतीने विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत गप्पा मारतोय. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत सावित्रीबाई महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा शकुंतला पंढरनाथ पवार आणि सचिव सरला दिलीप पवार. तुमचं खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर. अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विचारेल ताई, या शबरी आदिवासी विकास महामंडळाकडनं अशा प्रकारे काहीतरी आपल्याला सवलत मिळते किंवा लाभ मिळतो हे तुम्हाला कसं समजलं?
3: आम्ही जेव्हा बागलाण तालुक्यातून आलो तेव्हा आम्ही शबरी महामंडळाला आलो तेव्हा आम्हाला मोहिते सरांनी काही महामंडळांच्या सरांनी माहिती दिली. मग आम्ही महिला एकत्रित आलो आणि मग आम्ही कागदपत्र व्यवस्थित जमा करून फाईल जमा केली इथं शबरी महामंडळाला. मग आम्हाला शबरी महामंडळांनी नोंद दिली तेव्हा आम्ही हे पोल्ट्रीचं काम उभारणी केली. मग
2: तुम्ही किती महिला एकत्र आल्या?
4: आम्ही 100 महिला एकत्र आलो सर.
2: त्या एकाच गावातल्या आहेत तुमच्या?
4: हो, एकाच गावातले सर.
2: कोणत्या गावाचे आहेत तुम्ही?
4: आम्ही खुद्द म्हणजे शौर्य गावातले. आमचं पोस्ट मुल्लेर आहे आणि मुक्काम शौर्य. तर आम्ही 100 महिला एकत्र आलो सर आणि 100 महिलांनी मिळून आम्ही हे प्रोजेक्ट उभं केलेलं आहे. आणि ते प्रोजेक्ट उभा करताना आम्हाला खूप अशी अडचण आली. अडचण येताना मग आम्हाला असं म्हणजे शबरी महामंडळ काय होतं ते माहीत नव्हतं. पण मग असं माहिती पडता पडता मग आपल्याला असं आदिवासी विकास भवन म्हणजे असं तिथं देता बोलून असं मग आपण महिलांना एकत्रित केले आणि त्यांना जरा माहिती दिली. मग सगळ्या महिला म्हणजे आम्ही तरी 30 महिला मिळून शबरी महामंडळाला आलो. मग महामंडळाला आल्यानंतर सरांनी आम्हाला खूप अशी शान जेवढे शबरी महामंडळचे सर होते सर त्यांनी खूप आम्हाला असं माहिती दिली. कारण की कानी कोपऱ्यातल्या महिलांना जे आणायचं होतं आणि जेव्हा ते महिलांना माहिती नव्हतं ते सरांनी आम्हाला सगळ्या सरांनी आम्हाला सपोर्ट केलेला होता की जे जे कागदपत्र नव्हते ते कागदपत्र आम्ही जमा केले आणि मग शबरी महामंडळाला दिलेले. मग शबरी महामंडळाला दिल्यानंतर लगेच काही लोन दिलेला नाही त्यांनी. त्यांनी खूप अशी छान माहिती दिली कारण की जे कोपऱ्यातल्या महिला होत्या सर त्यांना जर लगेच माहिती दिली असते तर ते महिलांना पण माहिती पडला नसता. त्याच्यामुळं त्यांनी बी आम्हाला समजून समजून सगळी माहिती दिलेली. मग आम्ही पण गावात जाऊन सगळ्या महिलांना माहिती देऊन हे प्रोजेक्ट खूप केलेला होता.
2: क्या बात आहे श्रोते हो. खरं तर दोन महिला सुद्धा एकत्र येत नाही असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. पण इथे एका खेडेगावातल्या आणि आदिवासी आणि अशा समाजामधल्या 100 महिला एकत्र येऊन काहीतरी करताय ही किती मोठी गोष्ट आहे. शबरी महामंडळाकडनं कुठल्या उद्योगासाठी तुम्हाला लाभ मिळाला?
4: आम्हाला आहे ना सर आम्ही पोल्ट्री फॉर्म साठी कुकड पालनासाठी लाभ घेतलेला 36 लाखापर्यंत आम्हाला लोन दिलेला. मग त्यांच्यानंतर आम्ही ते पोल्ट्री फॉर्म उभा केलेला. मग उभा केलेला मग कुकुड पालनाचा व्यवसाय आम्ही सुरू केलेला होता. सुरू केल्यानंतर सर आम्ही तरी आता ही आहे ना 6वी बॅच आहे आमची. 6वी बॅचमधनं आम्हाला पहिली बॅच गेलेली आहे 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखापर्यंत मग आपल्याला जे शबरी महामंडळाचा जो लोन दिलेला होता त्याचा हप्ता राहतो सर. मग तो जर आपल्याला जर त्यांनी आसा बंद आपल्याला उडान भरण्यासाठी लोन दिलेला आहे तर आपलं कर्तव्य ना सर त्यांचं लोन परत करायचं असं आम्ही सगळ्या महिलांनी नियोजन केलेलं आहे.
2: याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा शेड बांधलं
4: हो
2: मग त्याच्यासाठी किती खर्च आला तुम्हाला?
4: आम्हाला 18 लाख रुपये आले सर.
2: अच्छा 18 लाख रुपयाचं तुम्ही शेड बांधलं आणि मग त्याच्यामध्ये किती पक्षी बसतात?
4: त्याच्यामध्ये साधारण 10,000 पक्षी बसतात.
2: तुम्ही एका बॅच मध्ये किती पक्षी काढतात?
3: म्हणजे काही मृत्यू पावता 200-300 मृत्यू पावता आणि मग 8,000-9,000 अशी बॅच बसते आमची. आनंदी अग्रोला कंपनीला जॉईन केलं.
2: अच्छा आनंद अॅग्रो कंपनी कडनं तुम्हाला हे पिल्लं मिळतात. हे पिल्लं मिळतात मग त्याचं संगोपन तुम्ही कसं करतात?
4: ते आपल्याला जे कंपनी राहते सर ते पण आपल्याला फुकट पिल्लं देत आणि ते आपल्याला जर आपण 10,000 पक्षी घेतले तर ते आपल्याला 3 रुपये प्रमाणे पक्षी देतात. मग ते पक्षी काही असं राहतात सर की जर वीट राहिली तर बाकीचे पक्षी मरून जातात. जर 10,000 घेतले 10,000 पक्षीमधनं जर 1,000 पक्षी मेलेले मग त्याच्यात मायनस करून ते आम्हाला पैसे देतात.
2: मग त्याचं वजनावरती तुम्हाला विक्री होते का?
4: हा वजनावरती.
2: त्याचा काय फरक पडतो? तुम्ही घेतात तेव्हा त्या पिल्लाचं वजन किती असतं आणि तुम्ही विक्री करतात तेव्हा किती असतं?
4: जेव्हा आपण घेतो ना सर ते पिल्लांचं काहीच वजन राहत नाही. म्हणजे ते काय अंड्यातून निघून लगेच पिल्लं आपल्याला देतात ते. मग जेव्हा आपण त्यांना तयार करतो सर जेव्हा खाल्ले पिल्लं चांगलं खायला घालल तर ते तयार होतात. तयार होऊन तरी 4-3 किलो असे पक्षी होऊन जातात. मग 3 किलो पक्षी झाल्या का आपण ते किलो वारे आपल्याला देतात ते. जर आता 10 रुपये किलो चालू आहे पहिली बॅच होती सर आमची तेव्हा 8 रुपये किलोचे पक्षी द्यायचे ते आम्हाला.
2: पण मग याला खाद्य तुम्ही कुठून आणतात?
4: सटाणा कंपनीच देतो आम्हाला. पण मग आम्ही म्हणजे आम्हाला जर वाटलं तर आम्ही खाद्य जे सटाणाला आहे ना ती कंपनी मस्त मागून घेतो.
2: अच्छा कंपनीत ना तुम्ही घेतात. मग आता तुमची एक बॅच जेव्हा निघते तिला किती दिवस लागतात?
3: 40 दिवस.
2: अच्छा म्हणजे साधारणतः 1.5 महिन्यामध्ये एक बॅच निघते. अशा किती बॅच आतापर्यंत तुमच्या झालेल्या?
3: 5 झाल्यात नाही आता 6वी.
2: 5 बॅच झाल्या आणि 6वी आहे. मग एका बॅच मधन साधारणतः उत्पन्न किती मिळतं? सुरुवातीला पहिल्या बॅचला किती मिळालं?
3: 1.5 लाख रुपये.
2: आणि आता 5व्या बॅचला पण?
4: 5व्या बॅचला तरी 1,30,000.
2: अच्छा म्हणजे कमी जास्त प्रमाण थोडस होत असत. एवढ्या या 5 बॅच मधन तुमच्याकडे काही शिल्लक राहिलेत का पैसे?
4: मग शिल्लक राहताना सर
2: किती
4: जर आपण फंड म्हणजे सर शबरी महामंडळला आपण पैसे परत केले ना 77,000 रुपये. मग 77,000 परत केले तरी आपल्या हातात राहतात 20,000-30,000 असं राहतात सर.
2: अरे वा
3: दादा महिला
2: देखरेख करतात. कसे देखरेख करतात तुम्ही?
3: रात्री पण दिवसा पण.
4: म्हणजे रात्रीचं कसं राहतं सर त्या पक्ष्यांना जरा गर्दी सहन होत नाही. मग रात्री 5 बाया राहता 10 बाया राहता असं मिळून करता आम्ही व्यवसाय.
2: अच्छा, त्यांची काळजी कशी घ्यावी लागते हो पक्ष्यांची?
4: काळजी खूप घ्यावं लागते सर,
3: लहान लहान असतात तेव्हा उठवावं लागतं सर.
4: रात्री आहे ना सर, असे जर रात्री थोडंफार बी इकडं तिकडं गेले ना माणूस लगेच एकमेकांवर चढून जातात,
3: मग तेव्हा मरण
4: मरत.
2: अच्छा, म्हणजे तिथे तुम्हाला लक्ष ठेवावं,
4: लक्ष ठेवावं.
2: त्यांना उन्हाचा किंवा याचा काही त्रास होतो का?
3: उन्हाचा त्रास.
2: मग तुम्ही कसं त्याच्यापासून काळजी कशी घेतात?
3: तिथं थंडावा आहे, म्हणजे डोंगराळ जागा आहे ना, तिथं थंडावा आहे ते मग नाही इतकं उन्हात त्रास होत.
2: तुम्ही जागा थंडावा म्हटले, तुम्हाला जागा कशी उपलब्ध झाली होती? ते
4: म्हणजे आमच्या इथली महिलांची सर, म्हणजे जे आमच्या मध्ये राहते ना, तीस महिलांची
3: महिलांची जागा,
4: तीस महिलांसोबत आम्ही करार केलेला आहे.
2: अच्छा, मग त्यांनाही पण काही भाडं द्यावं लागतं तुम्हाला?
4: भाडं द्यावं लागतं ना सर.
2: अच्छा,
4: पण मग आम्ही असं नियोजन केलेलं आहे सर, जोपर्यंत आपलं म्हणजे उत्पन्न जास्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला भाडं देणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे सगळ्या महिलांनी. असं आहे.
2: अरे वा, सगळ्या सरकारी योजना ज्या असतात त्या कागदावर दिसायला खूप चांगल्या असतात, पण ऍक्च्युअली आपण तिथे गेल्यानंतर आपला अनुभव काही चांगला येत नाही. तुम्हाला कसा अनुभव या शबरी महामंडळात गेल्यानंतर?
4: अनुभव म्हणजे पहिले आम्हाला वाटायचं सर, भीतीसारखी वाटायची की लोन घेतात तर आपण परतफेड करणार का नाही करणार, हे आपल्याला लोन म्हणजे जास्त कर्ज दिलं तर आपल्याला थोडंफार असं इकडं तिकडं गेल्यावर जर कर्ज यांनी आपल्यावर केलं तर आपलं घरचं भरावं लागेल का काय करील असं वाटायचं सर. पण मग जेव्हा आम्ही ट्रेनिंगला जायचो का, मग पहिली ट्रेनिंगला गेलो तेव्हा थोडस माहिती पडता पडता मग जरा व्यवस्थित वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर आमच्या इथं शबरी महामंडळाला बी ट्रेनिंग होती 6 दिवसाची. मग तिथं असं मॅडम आणि सरांनी खूप छान माहिती दिली, छान माहिती देताना असं उठरघाट चालू राहतं सर. पण मग जेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं तेव्हाच आपल्याला मार्गदर्शन भेटतो, नाही तर स्वतःहून आपल्याकडे काही चालून येत नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वतःहून सरांकडे चालून मॅडमकडे चालून गेलो. मॅडम आणि अशी खूप छान माहिती दिली, म्हणजे जेव्हा कर्ज घेता मग उत्पन्न कसं काढता असं तसं. मग आम्ही महिलांनी ठरवलं जर आता फसलोच येतो मग करायला काय अडचणी असं, मग सगळ्या महिला मिळून आम्ही हे उद्योग साठी ट्राय केलेला.
2: पण मग शबरी महामंडळाचे कोणी अधिकारी किंवा मोठे आयुक्त वगैरे अशा कोणाशी तुमची भेट झालेली आहे का?
4: मग आयुक्त मॅडमशी भेट झाली.
2: आयुक्त मॅडम बरोबरचा तुमचा अनुभव कसा आहे?
4: म्हणजे पहिले आम्हाला वाटायचं की आयुक्त मॅडम म्हणजे खूप असं
3: भीती
4: वाटायची की एवढे मोठे माणसांसोबत आपण कानकोपऱ्याचे बाया कस काय उभं राहायचे बुवा असं वाटायचं. पण मग ती बी एक महिलाच आहे, मग महिला मिळून आम्ही स्वतः हिंमत केली की नाही बुवा आपण बी काहीतरी करून दाखवायचं, कारण की जे सिटीत होतं ते खेड्यात काबर होणार नाही बुवा असं बायांनी नियोजन केलेला होता. त्याच्यामुळे मग मॅडम पण असं खूप असं रगीट दिसता, पण मग जेव्हा महिलांसोबत येतात तेव्हा असं रगीट नाही दिसत, कारण की ते असं खूप छान माहिती देतात. खूप छान माहिती दिल्यावर आहे ना असं जीव हे होऊन जातं की खरंच आपण त्यांच्यासोबत उभं राहिलं तर खरंच आपल्याला जरा आपल्या पायावर उभं राहायची पायाभूत भेटते बा असं वाटलं त्यांना भेटून आम्हाला.
2: हे झालं आयुक्त मॅडम कडचं. पण इतर जे अधिकारी तिथे आहेत किंवा तुमच्याकडे येणारे पण असतील काही लोक, त्यांच्याशी तुमचा अनुभव कसा आहे?
4: ते पण सर आम्हाला ते पण सर असं पहिले वाटायचे की खूप कडक आहेत असं, पण मग ते पण सर आम्हाला पहिले मोहिते सरांनी खूप असं म्हणजे छान माहिती दिलेली होती मोहिते सरांकडनं. मग असे दुसरे सरांना पण आम्हाला भेटायला भेटलं की बुवा नाही सगळे सर छान आहेत बुवा की सगळ्यांना असं चांगली माहिती देता, नाही तर दुसरेकडे जायचं सर तर असं वाटतं की उभं बी राहू देत नाही, तुम्ही हे कागद आणा तुम्ही ते कागद आणा असंच सांगायचे. पण मग जे आपल्या शबरी महामंडळचे सर आहेत खरंच ते चांगले आहेत की बुवा कानिकोपऱ्यांच्या महिलांना खूप छान माहिती देता असं.
2: क्या बात है. तुम्ही आता एका अतिशय कोपऱ्यातल्या गावामधल्या महिला तुम्ही एकत्र येऊन एवढा छान व्यवसाय करतात, तुमची आता 5वी बॅच होऊन 6वी बॅच तुमची चालू झालेली आहे, तुम्ही छान त्यांना घरच्याप्रमाणे काळजी घेऊन एवढ्या कोंबड्यांचं उत्पादन तुम्ही करतात, तुम्ही तुमच्या सारख्या इतर महिलांना काय सांगाल?
4: इतर महिलांना असं सांगणार सर की खरंच जर आपण कानिकोपऱ्यातल्या महिला असतील तर आपलं घर कुटुंब चालवायला सर असं आहे की शेती बी आता पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे जर आपण ठरवलं सगळ्या महिला मिळून तर यायला पाहिजे त्यांनी शबरी आदिवासी वित्त विकास भवन या आपल्या सगळ्या आदिवासींना आहे, तर मग सगळ्यात जर पायाभूत उभं राहायचं असेल तर त्यांनी शबरी महामंडळाला अगदी भेट द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे.
2: क्या बात है ताई. अनेक महिलांचं आपण बघतो तर आपसात भांडणच जास्ती होतात, तुम्ही 100 महिला एकत्र येऊन आणि एवढं छान उद्योग करतायत, तुमचा काय अनुभव आहे?
3: मामी सांगितलं का तेव्हा ते महिला ऐकताव सर.
2: अच्छा. क्या बात आहे. मग तुम्ही इतर ज्या महिला आहेत इतर गावांमधल्या आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
3: त्यांना पण पुढे जा बुवा, असं माहिती घ्या बुवा, आणि तुम्ही पण आमच्या सारखं व्यवसाय करा बुवा, असं सांगणार आहे.
2: नाही, हे तुम्ही त्यांना सांगाल. तुम्ही जसं शबरीकडे गेले आणि तुम्हाला अनुभव चांगला आला, तर तुमच्याकडे जर कोणी आलं समजा तर तुम्ही त्यांना माहिती द्याल का?
4: हो देतो ना सर, आम्ही माहिती देतो सर. आम्ही असं म्हणजे आम्हीच नाही माहिती, आम्ही जर सगळ्यांना माहिती कसं देतो सर की बो आपण जर पुढे गेले तर सगळे महिला पुढे जायला पाहिजे, असं माहिती देतो आम्ही. जे आम्ही माहिती घेतलेली सर ते आम्ही गावात जाऊन माहिती देतो.
2: क्या बात आहे, खरंच तुम्हाला शबरी वित्त महामंडळाने एवढा छान प्रतिसाद दिला आणि तुम्हाला कर्ज पण दिलं, तुमचा व्यवसाय उभारून दिला आणि तुमचा व्यवसाय आता व्यवस्थित सुरू आहे, त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न सुद्धा मिळत आहे. तर असा तुमच्या सारख्यांचा अनुभव लक्षात घेता इतरही गावांमधल्या महिला एकत्र येतील आणि या शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळाचा फायदा घेतील असं आपण या ठिकाणी सगळ्यांना सांगूयात. आणि तुम्ही या ठिकाणी रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, आपण चर्चा करत होतो सावित्रीबाई महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा शकुंतलाबाई पंढरनाथ पवार आणि सचिव सरला दिलीप पवार. आपण शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या वतीने विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत गप्पा मारतोय. संकल्प सेवा अभियाना अंतर्गत लाभार्थी संवाद. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात म दा देवकाते यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमे निमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात ही भक्तिरचना ऐकणार आहोत शांता शेळके यांची लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि
2: 83800 घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
3: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
4: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी गप्पा मारत असतो. ओपन लिंक फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी विनोबा म्हणे हा कार्यक्रम आपण घेतो आहोत. विनोबा हे ऍप शिक्षकांसाठी सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले जातात आणि त्याच्यातूनच त्यांना पोस्ट ऑफ द मंथ हे रिवॉर्ड मिळत असतं. तर अशा पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला इथे उपस्थित आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जय हिंदवाडी येवला या ठिकाणी कार्यरत असलेले श्री ज्ञानेश्वर किसनराव येवले सर. तर आपण त्यांचा प्रवास आणि एकूणच विनोबाविषयी त्यांना काय वाटतं याबद्दल जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
7: थँक्यू मॅम.
1: तर आज तुम्ही इथे सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
7: धन्यवाद.
1: सर, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण शिक्षक व्हावं असं आपल्याला कधी वाटलं आणि लहानपणाचं स्वप्न होतं की काही वेगळा प्रसंग त्यासाठी कारणीभूत ठरला?
7: नाही मॅम, सुरुवातीलाच मी जेव्हा प्राथमिक शिक्षण घेत होतो ना, तर प्राथमिक शिक्षण माझं मराठी शाळेत झडपीच्या शाळेत झालं आणि 6वी आणि 7वीला आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेस आम्हाला वर्ग शिक्षक नव्हते आणि मग 7वी पर्यंत शाळा होती आणि 5 शिक्षक होते आणि शिक्षक संख्या कमी असल्या कारणाने वर्गामध्ये जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना विषय असे वाटून दिलेले जायचे त्यावेळेस. आणि मग विषय वाटून दिल्यानंतर आम्ही त्या त्या विषयाचं वर्गात जे 3-4 विद्यार्थी हुशार आहेत ते त्या त्या विषयाचे मुलांचा अभ्यास घ्यायचा, सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या त्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या आणि मग तिथूनच थोडीशी सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो, त्यामध्येही मुख्याध्यापक म्हणून 10वीला असताना मी काम केलं होतं. एका वर्गात जाऊन तासिका घ्यायचंही काम केलं होतं आणि मग शिकवण्याची हिंमत त्या तेव्हापासूनच अंगी आली होती. त्याच्यानंतर मला खरं सांगायचं म्हणजे डॉक्टर होण्याची इच्छा होती मॅडम, पण माझ्या डोळ्यामध्ये ब्लाइंड असल्या कारणाने आणि मोठमोठी पुस्तकं ती वाचायची आणि प्रात्यक्षिक ऑपरेशन ह्या आणि असंख्य वेगवेगळ्या गोष्टी होत्या आणि माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मला डॉक्टरांनी पण असं सजेशन केलं होतं की जास्त हार्ड अभ्यास किंवा जास्तीत जास्त पुस्तकं वाचणे, जास्त बारीक फॉन्टची तुमच्या डोळ्यांच्या शिरांवर ताण पडू शकतो आणि पुन्हा तुमच्या डोळ्यांना थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. आणि मग मी आता कोणते माध्यम निवडायचं, तर 2010 पूर्वी डीएडची क्रेज असल्या कारणाने मला 100% खात्री होती की माझा डीएडला नंबर लागेल. मग मी त्या ठिकाणी डीएडला ऍडमिशन घेतलं आणि अशा पद्धतीने माझं शिक्षण

0: शिक्षणाचा प्रवास तेव्हापासून सुरू झाला मॅडम.
1: मस्त मस्त. बरं, आपण किती साली शिक्षक म्हणून रुजू झालात आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
0: 12 जुलै 2010 ला माझं रायगड जिल्ह्यात पोस्टिंग झालं मॅडम. रायगड जिल्ह्यामध्ये मला रोहा तालुका मिळाला मॅडम. पांडुरंग शास्त्री आठवले ज्यांचं गाव आहे, डॉक्टर सी डी देशमुख पहिले अर्थमंत्री, त्यांच्या गावात माझं पोस्टिंग झालं मॅडम रोहा तालुक्यात.
1: बरं, तिथून मग किती ठिकाणी आतापर्यंत बदली झाली आणि सध्याची शाळा कशी आहे?
0: मॅडम, मी रायगड जिल्ह्यामध्ये टोटल 11 वर्ष सेवा केली 2010 पासून तर जवळजवळ नोव्हेंबर 2020 पर्यंत. रोहा तालुक्यापासून 4 किलोमीटर अंतरावर किल्ला शाळा 1 ते 7 शाळा होती. 11 वर्ष सलग त्या शाळेमध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर मग माझी आंतरजिल्हा बदली नाशिक जिल्ह्यात झाली आणि नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यानंतर मला नांदगाव तालुका मिळाला मॅडम. नांदगावला मी 3 वर्ष आणि 9 महिने काम केले आणि आता मी येवला तालुक्यामध्ये अंदरसूल केंद्रात जैनवाडी शाळेमध्ये ह्याच महिन्यामध्ये 2 वर्ष होतील मला आणि माझी म्हणजे 16 वर्ष आणि वरती सेवा झाली आता.
1: अच्छा, कसा आहे सर ह्या शाळेचा अनुभव? विद्यार्थी संख्या किती आहे?
0: विद्यार्थी संख्या मॅडम 97 आहे आणि आम्ही 5 जण आहोत. आता नवीन एक मॅडम आल्यामुळं आणि विद्यार्थी हुशार आहेत. मी जे जे ऍक्टिव्हिटी घेतो त्या त्या ऍक्टिव्हिटी ते मुलं चांगल्या प्रकारे मला रिस्पॉन्ड देतात. आणि आता सध्या माझ्याकडे 1-2 वर्ग आहेत. माझी मुलं तशी चांगली बोलकी आहेत, रिस्पॉन्स त्यांचा खूप चांगला आहे मुलांचा.
1: वा वा. बरं, विनोबा बद्दल तुम्हाला कधी समजलं?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. 22-23 दरम्यान मी नांदगावला असताना माझ्या केंद्रामध्ये माझ्या एक सहकारी होत्या गीता भांबारे मॅडम. आणि त्या गीता भांबारे मॅडमचं मी असं सहज एक पोस्ट बघितली, त्यांचं फेसबुक पेज का काहीतरी बघितलं की विनोबा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आणि मग मी त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं असं असं असतं पण तुम्ही आमच्या सरांना सोमनाथ ठोंबरे कदाचित तुम्ही मुलाखत घेतली असेल त्यांची येवल्यामध्ये सोमनाथ ठोंबरे, त्यांच्याकडून मला थोडीफार प्रमाणात माहिती मिळाली. पण विनोबा कसं ऑपरेट करायचं, विनोबामध्ये व्हिडिओ कसे पोस्ट करायचे किंवा तुमच्या बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी कशा पोस्ट करायची मला ही माहिती त्यांच्याकडून नाही मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात मॅडम ज्या आता कामाला आहेत तर त्यांनी मला ते विनोबा लॉग इन कसं करायचं, विनोबा कसं ऑपरेट करायचं, पोस्ट कशा करायच्या किंवा तुमच्या शाळेमध्ये जे ऍक्टिव्हिटी होतात त्या ऍक्टिव्हिटीचे फोटो सेशन असेल किंवा व्हिडिओ असेल ते कसे ऑपरेट करायचे, बाकीच्या शिक्षकांना कसं कनेक्ट करायचं, रिक्वेस्ट कशी पाठवायची, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी फोनवरून सांगितल्या. ते सांगायचे आणि मी ते विनोबा लॉग इन करून ह्या हळूहळू गोष्टी करत गेलो आणि मग मला ती रुची वाढत गेली आणि मग आता चांगल्या प्रकारे विनोबामध्ये मी पण माझं स्थान निर्माण केलं असं मला वाटतं मॅडम.
1: वा, तर आतापर्यंत किती पोस्ट आपण शेअर केल्या?
0: 370 जास्त पोस्ट मी शेअर केलेले मॅडम.
1: अरे वा, आणि किती वेळा पुरस्कार मिळाला सर आपल्याला?
0: मॅडम मला डिस्ट्रिक्ट लेवलला 4 वेळा मिळाला आणि ब्लॉक लेवलला मला 6 वेळा मिळाला मॅडम.
1: अरे वा. बरं, मग तो सन्मान जेव्हा तुमचा झाला सीईओ ऑफिसला येऊन त्यावेळेला तुमच्या भावना कशा होत्या आणि काय शैक्षणिक साहित्य त्यावेळेला तुम्हाला मिळालं होतं?
0: मॅडम त्या भावनाचं हे बघा, कुठलाही छोटस गुलाबाचं जरी फुल मिळालं तरी भावना ह्या एखाद्या आपल्याला जर मोटिवेट करत, कारण विनोबा हे असं माध्यम आहे मॅडम की जिथं कोणाच्या ओळखीची गरज नाही, जिथं पर्सनॅलिटीची गरज नाही, ओळखीची गरज नाही, कोणाच्या पुढे पुढे करण्याची गरज नाही, विनोबा हे असं माध्यम आहे की आपण फक्त आपलं काम करायचं, विनोबा ते कॅप्चर करतं आणि आपल्याला सन्मानित करतं. विनोबाने आम्हाला म्हणजे दरवेळेस बॅग असेल, शैक्षणिक साहित्य असेल, डायरी असेल, मुलांसाठी उपयुक्त पेन असतील, पेन्सिल असतील, इरेझर असेल, त्यानंतर पेन्सिल बॉक्स असतील, स्माइली असतील, भरपूर चांगल्या प्रकारचं ते साहित्य देतात आणि सर्वात महत्वाचं ते सन्मान करतात आमच्या कार्याचा. फार कौतुक आणि विनोबाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत मॅडम. मॅडम याच्यामुळे काय झालं माहिती का, म्हणजे मी असेल किंवा माझे सहकारी, आता तुम्ही जनरल सरांची मुलाखत घेणार आहात, आम्हाला दोघांना आमच्या केंद्रातले सहकारी विचारतात अरे विनोबा काय आहेत, आम्हाला पण शिकवा, आम्हाला पण शिकवा. याच्यामुळे आता आमच्या केंद्रातले 10-12 जण विनोबाच्या पोस्ट करायला लागले. त्याच्यापैकीच आता आमच्या सहकारी कोले मॅडम आहे, त्यांना सुद्धा या महिन्यात पोस्ट ऑफ मंथ मिळाला. बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि त्यामुळे काय होतं, वेगळे व्हिडिओ निर्मिती केली जाते, वेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात आणि त्या ऍक्टिव्हिटी पोस्ट केल्यामुळं शिक्षकांना तर फायदा होतोच पण मुलांना सुद्धा, वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या मुलांना सुद्धा त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मॅडम याच्यामुळे.
1: मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये काही वाढ झालेली आपल्याला लक्षात आली का विनोबामुळे?
0: 100% मुलांमध्ये मॅडम चुरस होते की सर मला स्माइल देतात, सर मला शार्पनर पेन्सिल XYZ बक्षीस देतात आणि त्यामुळे प्रत्येक मागच्या मुलाला सुद्धा वाटतं की मी सुद्धा ह्या कॉम्पिटिशन मध्ये, मी सुद्धा या स्पर्धेमध्ये माझा सुद्धा व्हिडिओ तयार झाला पाहिजे, माझं सुद्धा सरांनी स्टेटस ठेवलं पाहिजे. मुलांमध्ये 100% मॅडम गुणवत्ता वाढ होण्यास मदत, कारण माझे 1-2 वर्ग आहे, माझे 100% मुलं बोलतात मॅडम. म्हणजे असं एकही विद्यार्थी नाही की ज्याला प्रश्न विचारल्यानंतर तो काहीच बोलणार नाही असं कोणीच नाही माझ्याकडे.
1: वा, आतापर्यंत लक्षात राहिलेली पोस्ट कुठली त्याबद्दल काही सांगू शकाल का?
0: आतापर्यंत लक्षात राहिलेली पोस्ट म्हणजे माझी मागचे ऑगस्ट महिन्याची पोस्ट आहे. आता मागचे मी काही एवढं रिव्हिजन बघितलं नाही, पण ऑगस्ट महिन्याची माझी एक पोस्ट होती की माझा जो वर्गामध्ये कधीही वही न काढणारा मुलगा, कधीही पेन्सिल न काढणारा मुलगा, जो आजही त्याच्या दप्तरामध्ये बॅगमध्ये पुस्तक आणतच नाही, पुस्तक न आणण्याच्या अटीवरच तो शाळेत येतो मॅडम. आणि त्या मुलाला मी गणनक्रिया शिकवली होती आणि त्या मुलाने एवढी सुंदर ती गणनक्रिया केली की न घाबरता मोजले किती, राहिले शिल्लक किती, आणि हे दोन्ही जर एकत्र मिळवले तर होतात किती, न घाबरता न डगमगता मॅडम छान प्रकारे त्याने तो व्हिडिओमध्ये उत्तर दिल्यामुळे पोस्ट ऑफ मंथ मला ऑगस्ट महिन्याचा मिळाला होता. म्हणून मला ती पोस्ट जास्त आवडती, कारण तो मुलगा आजही पुस्तक आणत नाही मॅडम बॅगमध्ये.
1: बरोबर.
0: पण अभ्यास पण बोलतो, उत्तर द्यायला लागला ना मॅडम तो, समजा एखादा प्रश्न विचारला ना एवढी समर्पक अशी, दहावीचा मुलगा उत्तर देईल अशी उत्तर देतो, पण त्याला म्हटलं ना आता आपल्याला लिहायचं येतं मग तो लगेच कंटाळा करतो, पण मी त्याच्या कालानुसार त्याला बरोबर पुढे पुढे नेतोय मॅडम.
1: वा वा छान. बरं, आपल्या शाळेमध्ये सणवार असतील किंवा जयंती पुण्यतिथीचे उत्सव असतील, हे कशा पद्धतीने साजरे होतात
0: मॅडम? आता समजा स्वातंत्र्य दिन असेल आणि तो साजरा करायच्या वेळेस आपण ज्या राष्ट्रीय लीडर असतील, जे नॅशनल लीडर पूर्वीचे असतील आपले स्वातंत्र्य सैनिक, मग त्यांच्या वेशभूषा आपण त्या ठिकाणी घेऊन, समजा एखाद्यानी महात्मा गांधींचा रोल केला असेल तर तो महात्मा गांधींचे त्या ठिकाणी एक छोटासा नाटक असेल किंवा त्यांच्याविषयी माहिती असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका जर एखाद्या मुलाने केली असेल, पेहराव केला असेल, तर त्यांच्याविषयी तो माहिती सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जर असेल तर शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक छोटासा नाटक असेल, तो पोशाख असेल, प्रत्यक्ष म्हणजे शाळेमध्ये त्या कृती त्यावेळेची काय परिस्थिती असेल, त्यावेळेस शिवाजी महाराज कसे असतील किंवा त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस कसे असतील, हा पेहराव घालून किंवा त्यांच्याविषयी 5-10 वाक्यांचं एक निवेदन मुलं सादर करतात. म्हणजे पूर्वीची परिस्थिती जशी निर्माण केली जातात असं दाखवलं जातं. वेगवेगळ्या जयंती असेल किंवा राष्ट्रीय सणांमध्ये असेल किंवा सांगण्याचं रक्षाबंधन हा सण आम्ही शाळेमध्ये घेतला होता, तर सर्व मुलांना त्या ठिकाणी आम्ही मुलींना सर्वांना सर्व मुलींना राखी आणण्यास सांगितलेले होते आणि प्रत्येक मुलाला सांगितलं होतं तुला काय शक्य असेल, छोटं मोठं गिफ्ट, मग पेन्सिल असू दे, इरेजर असू दे, पेन असू दे, तुला जे आवडेल ते, तुझे आई किंवा वडील जे देतील ते. प्रत्येक मुलाने त्या ठिकाणी मॅडम म्हणजे असे त्यांच्या चोरच लागले होते की सर्वाधिक जास्त कोणती मुलगी मला राखी बांधते, म्हणजे एवढी मुलांमध्ये स्पर्धा लागली होती. अशा पद्धतीने आम्ही सण वगैरे साजरे करून घेतो मुलांकडून, जयंती वगैरे.
1: वा मस्तच मस्तच. तुम्हाला काय वाटतं विनोबा हे ऍप शिक्षकांसाठी किती उपयुक्त आहे?
0: मॅडम विनोबा ऍप हे 100% उपयुक्त आहे, कारण संपूर्ण देशातली जे ऍक्टिव्ह टीचर आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी लॉग इन केलेलं आहे हे ऍप, तर यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कारण एखादी कन्सेप्ट असेल किंवा एखादी कविता असेल मॅडम, एखादी कविता समजा मला जर ती गाता येत नसेल किंवा विद्यार्थ्यांकडून त्याचे ऍक्शन बसून घेता येत नसेल, तर विनोबा हे एवढं सुंदर माध्यम आहे की थोडासा वेळ जर दिला बऱ्याचशा शिक्षक टीचर बांधव जे आहेत ते बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे कृतीयुक्त कविता त्या ठिकाणी ते अपलोड केलेल्या असतात किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती गोष्ट सुद्धा अभिनयाच्या स्वरूपात गोष्ट सांगितलेली असते, किंवा गणिताच्या काही ऍक्टिव्हिटी असतील, शैक्षणिक साहित्याचा वापर करून छान प्रकारे असे व्हिडिओ, 2-3 4 मिनिटाचे व्हिडिओ असतात की कशा पद्धती एखादं शैक्षणिक साहित्य टीचिंग एड कसं वापरायचं आपल्याला जर समजत नसेल किंवा मुलांना ते वापरता येत नसेल तर आपण तोही व्हिडिओ मुलांना दाखवू शकतो, बघा हे असं वापरायचं. तर 100% मुलांना पण फायदा आहे मॅडम आणि शिक्षकांना मित्रांना देखील फायदा आहे.
1: वा वा मस्त. जाता जाता काही सल्ला द्यावासा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
0: मॅडम नक्कीच, एक्सपोर्ट कुपन काहीतरी, ते एक्सपोर्ट कुपनची मॅडम मला माहितीच, म्हणजे माझ्याकडे एवढं त्याचं नॉलेज नाही की ते कसं ऑपरेट करायचं, पण ते कसं वापरायचं हे मला त्याचं एवढं नॉलेज नाही, तर मला ते नॉलेज जर मिळालं तर नक्कीच मला अजून विनोबामध्ये थोडासा माझा स्वतःचा फायदा करून घेता येईल, जास्तीत जास्त मुलांचा पण फायदा करून देता येईल. कारण मला जे बक्षीस मिळतं ना मॅडम, तुम्ही जे मला सन्मानचिन्ह देतात बक्षीस स्वरूपात ज्या वस्तू, सगळ्या मी शाळांमध्ये मुलांना वाटून देत राहतो, मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो. मागे 1-2 दिवसापूर्वीच मी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेतली आणि ज्याचं सर्वाधिक जास्त सुंदर अक्षर आहे त्याला 3 पेन्सिल, ज्याचं त्याच्यापेक्षा कमी त्याला 2, अशा पद्धतीने वेगवेगळे जे बक्षिस जे मिळतात ते मुलांना आम्ही डिस्ट्रीब्युट करून देत असतो. मग नक्कीच मला ते एक्सपोर्ट कुपनचा जर फायदा झाला तर मुलांचा फायदा होणार आणि माझा पण फायदा होईल असं मला वाटतं.
1: क्या बात आहे, खूप छान, खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही एवढा वेळ दिला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रमात आतापुरता आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद.
0: ओके, थँक्यू मॅम.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जय हिंदवाडी येवला या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर येवले यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, सुरेश वाडकर यांच्या आवाजात. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: जगजीत कौर आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूयात। हिर रांझा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं।

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: गीत आपण ऐकलं मेरा घर मेरे बच्चे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाकी मल्हार. मियाकी मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाकी मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाकी मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाकी मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. आता मियाकी मल्हारमध्ये आधी आलाप गाणार आहे. आलाप हा संगीतोपचाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण आलापीमध्ये जे स्वर गायक प्रस्तुत करतात ते स्वर तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये जाऊन एकदा भिडले की त्यांचा जो एक परिणाम होतो तो आरोग्याला अतिशय उपयोगी असा असतो. ऐका राग मियाकी मल्हारमधली आलापी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: ऐकूया मुकेश यांच्या स्वरात शैलेंद्र यांची गीतरचना. संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अनाडी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत जबरदस्त या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हम है लाजवाब या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना।
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
10: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
11: अटिवेशन
12: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते। कही दीप चले कही दिन ही फक्त गाणी नाहीत तर आठवणी आहेत। कधी कधी आयुष्य असंच असतं ना, कुठेतरी एक छोटासा दिवा जळत असतो आशेचा आणि कुठेतरी एक दिल धडकत असतं कुणाची तरी वाट बघत। प्रेमात दिवा असतो आणि दिलाचा दाहही असतो। चला तर मग आजच्या या 4 दिव्यांनी 4 दिलांच्या अर्थात हृदयाच्या आठवणी उजळूया। तो जो एकटेपणातही जळत राहतो, 1981 साल, 2 जीव 2 भाषा पण एकच दिल, सिनेमात बासरी वाजली आणि अख्खा हॉल रडला, आठवते ते गाणं।

ते गाणं कानांनी सूर प्राशन करावे असं वाटणारे. एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाज म्हणजे जणू अंधारात जळणारा दिवाच. पण कधी कधी हाच दिवा वादळात सापडतो. दिलाचं काय होतं तेव्हा? सागर किनारा, डिंपलचं हास्य आणि ऋषी कपूरचा ते तुझ्या मिठीत मला सारं जग मिळालं वाला अंदाज. दिवा विजूने म्हणून दोन्ही हातांनी जपणं म्हणजे काय हे या गाण्यानं शिकवलं.

आता हा तिसरा दिवा, हा घरातला नाही थेट दिलातला. 1988 साल, दोन कॉलेजवाली पोरं, सायकल. आणि बाबा म्हणतात, बेटा मोठा होऊन काय करणार? वडील पोरानं इंजिनियर व्हावं म्हणून स्वप्न बघणार तर पोरग दिलच हरवून बसलं, करणार काय? आता दिलात दिवा जळत होता तो प्रेमाचा, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पहिल्या प्रेमाची ही आठवण.

काय तुमचा हे तो काळ आठवला का, जेव्हा खिशात पैसे नसायचे पण दिलात हजारो दिवे मात्र जळत असायचे. 80s दशकाचा सगळ्यात गोड दिवा यानं फ्रेंडपासून फ्रेंडशिपकडे नेलं. मैत्री कुणाशी करावी याला बंधन नसावं हे शिकवणारे, तर हृदयवाजे समथिंग समथिंग असणारी असावी. प्रेम म्हणजे काय तर दिल दिवाना होणं, आणि तो दिवाना दिवा कधीच विझत नाही.

तर मंडळी कही दीप जले कही दिल, दशकानंतर दशक उलटतील पण त्याचे दिवे आजही मनात तेवतात आणि तेवत राहतील. गझल सम्राट सुरेश भट म्हणतात तसं, कही दीप जले कही दिल जले, हाच खेळ खेळती सगळे, दिवा विजला तरी परत लागतो पण दिल जळालं की धूरच मागे उरतो. तर मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं दीवाना मुझसा नही या चित्रपटामधलं गीत. समीर यांची शब्दरचना, संगीतकार आनंद मिलिंद.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रामचंद्र आश्रित पारिजात है.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। नवरात्र सुरू आहे आणि नाशिकला परंपरा पण मोठी आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग कडनं नाशिक नवरात्रोत्सव आता होणार आहे 16, 17 आणि 18 ऑक्टोबर या दिवशी। त्यासाठी आपल्याकडे गप्पा मारायला आले पूज्य स्वामी वैशंपायनजी आणि त्यांच्याच बरोबर आहेत सोनाली कुलकर्णी। तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे रेडिओ विश्वासवर।
1: धन्यवाद।
0: स्वामीजी, नाशिक नवरात्रोत्सव परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपा आशीर्वादाने होतोय,
1: बरोबर?
0: नेमकं काय करणार आहोत आपण?
1: नवरात्री हा शब्दच इतका सुंदर आहे। रात्रीचा अर्थ आपल्याला वाटतं जेव्हा अंधार पडतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या रात्रीचं एक डेफिनेशन दिलंय, ते आहे 3 तापांपासनं जे तुम्हाला वाचवतं त्याला रात्री। रात्री, त्रि म्हणजे 3 आणि काय तापांपासनं। कोणते ताप? तर आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक। किंवा आपण प्रॅक्टिकल जर बघायला गेलो तर असं समजू शकतो की एक शारीरिक स्तरावरचे, मानसिक स्तरावरचे आणि भावनात्मक स्तरावरचे, असं समजा प्रॅक्टिकली लोकांना समजण्यासाठी। म्हणजे काय, बघा ना, जर कधी शरीरामध्ये एखादी दुखापत असेल, रात्री तुम्ही झोपल्यानंतर आपण विसरून जातो, मनामध्ये काही चलबिचल असेल, मनाच्या विरुद्ध घडत असेल, रात्र काय करते, एकदा तुम्ही झोपले ना की त्याच्यातनं तुम्ही मुक्त होतात। सेम भावनात्मक दृष्ट्या सुद्धा जर तिथे काही गडबड असेल ती सुद्धा, तर रात्र खऱ्या अर्थाने 3 प्रकारच्या तापांपासून तुमचं रक्षण करणारी आहे।
0: त्रिविध तापांपासून
1: रक्षण करणार। म्हणून या 9 रात्रींमध्ये खूप विशेष महत्व सांगितलं गेलंय की देवीची आराधना। देवीची आराधना का? देवी रिप्रेझेंट करते शक्तीला। जसं आपण खूप ठिकाणी ऐकलं असेल की हा व्यक्ती शिवाची आराधना करतो, हा व्यक्ती शक्तीची आराधना करतो, किंवा हा व्यक्ती शिवशक्तीची आराधना करतो, याचा अर्थ काय? तर शिव मी असं म्हणतो की संपूर्ण ज्ञानाचं प्रतीक आहे आणि शक्ती त्याच्या ती ताकद। म्हणजे जेव्हा शक्तीची आराधना करतो, तुमच्याकडे फक्त ज्ञान असेल पण ते इम्प्लिमेंट करण्याची ताकद नसेल तर काही उपयोग नाही। आणि फक्त ताकद आहे तुमच्याकडे पण सामंजस्य नाहीये तरी सुद्धा गडबड आहे। जेव्हा या दोघांचा सुंदर संगम होतो तेव्हा कोणतेही जीवन परिपूर्ण होतं असं म्हणतात। त्यातल्या जसं महाशिवरात्रीला रात्री, बघा तिथे पण रात्री आहे, महाशिवरात्रीचं खूप महत्व आहे, तिथे आपण ज्ञानाची आराधना करतो असं म्हणूया। आणि जेव्हा आपण नवरात्रीमध्ये देवीची आराधना करतो ती खऱ्या अर्थाने शक्तीची आराधना आहे। तर या 9 दिवसांमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो नवरात्रीच्या अनुषंगाने, पण षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी या 3 दिवशी आपण वेगवेगळे होम करणार आहोत, ज्याच्यामध्ये महागणपती होम आहे, नवग्रह होम आहे, वास्तुशांती होम आहे, सुदर्शन होम आहे, त्यानंतर रुद्र होम आहे आणि चंडी होम आहे। या सगळ्यांचं आपण आयोजन ठक्कस डोम जे सिटी सेंटर मॉलच्या जवळ आहे तिथे आपण करत आहोत। सकाळी साधारणतः 8:30 ते 12:30 पर्यंत सकाळचं सेशन असेल आणि संध्याकाळचं सेशन साधारणतः 6:30-6:30 सुरू होईल ते 8:30 पर्यंत असेल। तर या काळामध्ये आपण वेगवेगळे, त्याच्यामध्ये आपण कन्यका पूजन आहे, 1008 लोकांचं मिळून गणपती अथर्व शीर्ष करणार आहे, 1008 लोकांचं मिळून विष्णू सहस्रनाम करणारे सुदर्शन होमाच्या आधी, आणि 1008 लोकांचं मिळून श्री सूक्त करणारे चंडी होमाच्या पारायणाच्या आधी।
0: छान सांगितलं तुम्ही नवरात्री बद्दल, पण हल्ली नवरात्र म्हटलं की रात्री गरबा हा एकमेव, आणि म्हणजे मला वाटतं माझ्या लहानपणी तरी मला आठवत नाही की गणेशोत्सवाप्रमाणे ठिकठिकाणी मंडळ भगवतीची मूर्ती बसवतात आणि सगळा उत्सव साजरा करतात, हे माझ्या लहानपणी नव्हतं। हे अचानक आता या काही काळापासून सुरू झालेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं यावर?
1: बघा, जसं आपण आध्यात्मिक दृष्टीने ही जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट खूप चांगली समजण्यासारखी आहे। जे 9 दिवस किंवा 9 रात्री ज्या आहेत ना, त्या गुणांनी प्रभावित आहेत असं सांगितलेलं आहे। पहिले 3 दिवस हे तमो गुणाशी निगडीत असतात, दुसरे 3 दिवस हे रजोगुणाशी निगडीत असतात आणि शेवटचे 3 दिवस हे सत्वगुणाशी निगडीत असतात। आणि आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की या गुणांच्या वरती जर तुम्हाला उठायचं असेल तर तुम्हाला कशी आराधना करायला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं तमो गुणाच्या वरती जर उठायचं असेल तर कालीची किंवा दुर्गेची आराधना करायला पाहिजे. काली किंवा दुर्गा खूप अशी फिरोशियस डायटी आहे. का बरं? मी असं नेहमी गमतीने म्हणतो, एखादा माणूस तमोगुण म्हणजे काय? आळसाचं प्रतीक आहे. एखादा माणूस खूप आळशी असतो ना, त्याला तुम्ही समजवून सांगा, त्याच्या डोक्यामध्ये उतरत नाही. घरामध्ये लहान मुलांचा तुम्ही अनुभव बघितला असेल, एखादा आहे रविवारी सुट्टी आहे झोपलेला आहे, आई आवाज देते, दुसरा आवाज देते, मग तिसऱ्यांदा दुर्गारूपच धारण करते, मग तो जो आळसात पडलेला मुलगा आहे तो उठून उभा राहतो. तर आपल्या पूर्वजांनी सांगितलं, आळसातनं बाहेर येण्याकरता तो एक जोश जो काली किंवा दुर्गेचं एक स्वरूप आहे तो लागतो. तसंच रजोगुणामधनं, रजोगुणाच्या जर वरती यायचं असेल तर लक्ष्मीची आराधना सांगितली. याचा अर्थ काय? रजोगुण म्हणजे ऍक्टिव्हिटी. आणि थोडक्यामध्ये आपल्या पूर्वजांनी असं सांगितलंय, तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचंय का, ऍक्टिव्हिटी लागेल. आळसात पडलेला माणूस कधीच लक्ष्मीची प्राप्ती नाही करू शकत. मग मी असं बघतो की हे गरबा खेळणं किंवा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही जर बघितलं की खूप सारं दमतात माणसं, असेच तो पण एक प्रकारे योगच आहे. आपण नृत्य योग म्हणू शकतो त्याला. कुठे ना कुठे ते आपण मन बुद्धी चित्त अहंकार याचा कुठेतरी एक हार्मनी मध्ये आणतो त्याला. तर त्या अनुषंगाने मला ते योग्य वाटतं. आणि दुसरी गोष्ट, रात्रीचं जागरणाचं महत्व आहे. कारण असं म्हटलं जातं की बाकीच्या वेळी तर आपण झोपलेलोच असतो, म्हणजे त्यावेळी आपल्याला काही अवेअरनेस नसतो, पण या रात्री आपल्याला जागृत करणाऱ्या रात्री आहेत. त्याचं रिप्रेझेंटेशन जागृती आहे. मग त्याच्याबरोबर वेगवेगळे खेळ. पण तुम्ही जर बघाल तर नुसतं गरबाच नाहीये, लोक खूप सारे उपवास पण करतात. बघा, तमोगुणातनं बाहेर येण्यासाठी आयुर्वेद किंवा आध्यात्मिक लोकांनी हे सांगितलंय की तुम्ही उपवास करायला पाहिजे, खाण्यापिण्यावरती नियंत्रण करायला पाहिजे. मग बघा, तमोगुणातनं बाहेर येण्यासाठी उपवास सांगितलेले आहेत. खूप जण करतात. तुम्ही पण ऐकलं असेल, कितीतरी जण फक्त पाण्यावरती असतात नऊ रात्रींमध्ये, नऊ दिवसांमध्ये. दुसरं, काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, गरबा खेळा, म्हणजे तुमचा रजोगुण पण जाईल. आणि तिसरं, वेगवेगळे पाठ करतात लोक, वेगवेगळे होम करतात, हे सत्वगुणाचं. सत्वगुणाचं रिप्रेझेंटेशन सरस्वती देवी करते. तर म्हणजे तिला प्रसन्न करायचंय तर मग सात्विक गोष्टी करायला लागतात. होम हवन असतील, पूजा असतील, शतचंडीचा पाठ वाचणं असेल, बाकीचं पण जे काही असेल ते, जे आपल्या परीने सहजतेने शक्य. म्हणून खऱ्या अर्थाने उत्सवामध्ये मला असं वाटतं सर्व गोष्टी आहेत. आणि जो 10वा दिवस येतो तो विजयादशमीचा आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं, खऱ्या दृष्टीने विजय कधी होतो माहिती? जेव्हा आपण तिन्ही गुणांच्या वरती येऊ तेव्हा. नो डाऊट आजकालच्या काळामध्ये तुम्हाला असं जरूर जाणवतं आपल्या सगळ्यांना, पण माझ्या मते सोशल मीडिया पण त्याला कारण आहे. पूर्वी कदाचित होत असेल, पण आता अगदी कुठल्या गावात पण काही चाललेलं असेल तरी ते पूर्ण जगभरामध्ये ते लोक बघू शकतात, ते कारण असू शकतं.
2: आज खूप छान वाटतंय की रेडिओ विश्वासवरती द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सुंदर नवरात्री उत्सवाबद्दल काही अनुभव आणि सगळं माहिती जी आहे ती शेअर करायला मिळते आहे. हरिभाऊ, खूप खूप धन्यवाद. तर गेली 45 वर्ष परमपूज्य श्री श्री रविशंकरजींनी द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा मुख्य हेतू हातामध्ये घेऊन हे खूप मोठं कार्य 190 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित केलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये योग, प्राणायाम, ध्यान या बरोबरीने ह्या नवरात्री उत्सवालाही तितकंच महत्व दिलंय. तर गुरुजींनी खूप सुंदर एक उदाहरण सांगितलं की एखादा ध्वनी आहे तर त्याला जर आपण स्ट्रेच केलं तर त्याचं सुंदर संगीत होतं, स्वर होतो. तसंच शरीराला जर आपण स्ट्रेच केलं तर त्याच्यातून आपण आसन करतो किंवा वेगवेगळ्या नृत्यातल्या हालचाली सुद्धा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे मनाला सुद्धा जर स्ट्रेच केलं तर त्याच्यातून खूप सुंदर अशी मनाची एकाग्रता आणि ध्यानाचा अनुभव आपल्याला साधता येतो. आणि हाच मुख्य उद्देश या नवरात्री उत्सवाचा आहे असं मला वाटतं. कारण स्वामीजींनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे की आपल्यातला तमस आणि रजोगुण हा गरजेपुरता उरावा आणि सत्वशीलता जी आहे आपल्यातली ती जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावी. आणि म्हणूनच दाक्षिणात्य पद्धतीने खूप सुंदर खरोखर हा नवरात्री उत्सव जो आहे हा मी म्हणेन की आर्ट ऑफ लिव्हिंग मधला अतिशय देखणा असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये शास्त्रोक्त आणि वेदोक्त पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने खूप सुंदर असं मंत्रांचं उच्चारण केलं जातं आणि वेगवेगळ्या पूजा अर्चना कलशांच्या स्वरूपामध्ये स्थापन केलेल्या वेगवेगळ्या देवता आणि ते सगळं जे पठण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात जिथे उत्सव साजरा होतोय तिथे तर खूप गर्दी असणार आहे, तरी देखील त्या एवढ्या गर्दीमधून आपण कुठे अलगद बाहेर येऊन आपल्या आतमध्ये डुबकी मारतो आणि आपण आतमध्ये आपल्या स्वतःमध्ये अंतर्धान पावतो आणि तो सुंदर ध्यानाचा अनुभव तिथे घेतो हे आपल्याला देखील कळत नाही. अशा सुंदर पद्धतीने वेगवेगळे होम आहेत, तर यज्ञ काय असतो आणि त्याच्यामध्ये आहुती ही आपल्या कोणकोणत्या गोष्टींची आपण देऊ शकतो तर ती अनुभूती प्रत्येकाने आपापलीच तिथे अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे खूप सुंदर असा हा सोहळा आहे आणि नाशिक हे शहर जे आहे ते प्राचीन संस्कृती आणि परंपरांनी नटलेलं असं गाव आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना ही होते आहे. मग लोकांच्या मनात विचार येईल की अरे आम्ही घटस्थापना करतो आहोत, आमच्या घरातही नवरात्र आहे, मग आम्ही इथे येण्याची काय गरज किंवा काय आवश्यकता. तर सगळ्या लोकांच्या दृष्टीने पण हा विचार केलाय की नवरात्रीमधले जे मुख्य 3 दिवस आहे शेवटचे, त्या दिवशीच हा सोहळा जो सर्वांसाठी मुक्त प्रवेश आहे आणि सगळेजण हा अनुभव घेऊ शकतात. आणि कसं आहे की आपलं स्थूल सूक्ष्म आणि कारण हे 3 शरीर आहे, तर त्या 3ही शरीरांमध्ये काही ना काही मर्यादा आहेत अनुभव घेण्याच्या. तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपल्या घरातली जी घटस्थापना आहे तिथे मर्यादित स्वरूपामध्ये आपण काही ना काही जे रिच्युअल्स आहेत ते आपण फॉलो करतो आहोत, मग पूजा आहे, अर्चना आहे, किंवा स्वामीजींनी आता सांगितलं की सप्तशतीचे पाठ आहेत, आरत्या आहेत वगैरे. पण तिथे त्या गडबडीमध्ये त्या धावपळीमध्ये कुठेतरी मनाची एकाग्रता किंवा ध्यानाचा सुंदर अनुभव सुटून तर नाही जाते ना, हा विचार करत खरोखर इथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या नवरात्रीमध्ये जर आपण तो अनुभव घेऊ शकत असू तर काहीच हरकत नाही इथे यायला आणि खरोखर सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा आणि ह्या सुंदर उत्सवाचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. त्याचबरोबर परमपूज्य श्री श्री रविशंकरजी सांगतात की लाईफ इज अ सेलिब्रेशन, म्हणजे जीवन हा उत्सव आहे. तर उत्सवामध्ये कुठेतरी आपल्यातला रजस आणि तमस आहे त्यामुळे चुका घडू शकतात किंवा काही गोष्टी ज्या आपण अवतीभोवती आत्ता बघतोच आहोत की समाजात काय घडत आहे किंवा आपल्या देशामध्ये पण काय काय गोष्टी घडत आहेत, तर त्याच्यापासून कुठेतरी योग्य दिशा मिळावी, आपल्या ऊर्जेला पण एक प्रॉपरली चॅनलायझेशन मिळावं, त्या दृष्टीने देखील हा सुंदर उत्सव जो आहे तिथे आपण सहभागी होणं गरजेचं आहे.
0: स्वामीजी, तुम्ही आत्ता ज्या वेळेस वेगवेगळ्या यज्ञांची मालिका सांगितली त्याच्यामध्ये एक सुदर्शन यज्ञ पण तुम्ही म्हणतो आणि आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटलं तर सुदर्शन क्रिया मग याचा याच्याशी काही संबंध आहे का किंवा नेमकं काय ते?
1: संबंध असं म्हणू शकतो की सुदर्शन चक्र हे भगवान कृष्णाचं किंवा विष्णूचं त्याचा उद्देशच इम्प्युरिटी संपवणं आहे. तर सुदर्शन होम जो आपण करणार आहे तो विष्णूला समर्पित असलेला होम, त्याचा पण उद्देश तोच आहे. आणि योगाच्या माध्यमातून आपण जी सुदर्शन क्रिया करतो त्याचाही श्वासाच्या मदतीने शरीरातल्या इम्प्युरिटी संपवणं हाच उद्देश आहे. त्यामुळे डेफिनेटली एक लिंक तर तिथे आहे. सु म्हणजे प्रॉपर, दर्शन म्हणजे बघणं, अशी दृष्टी प्राप्त होणं की योग्य काय आहे ते समजणं आणि अयोग्य काय आहे ते समजणं म्हणजे सुदर्शन. मग तो सुदर्शन होम असो, सुदर्शन क्रिया असो, त्याचा उद्देश मूलभूत हा आहे की तुम्हाला एक सुदृष्टी मिळवून देणं, योग्य काय अयोग्य काय, काय जीवनात करायला पाहिजे काय जीवनात करायला नको हे समज.
0: क्या बात आहे, वेगवेगळे होम पण इथे होणार आहेत आणि मोठा सोहळा एक प्रकारे आहे. पण आता सोनालीजींनी पण सांगितलं की सगळ्यांनी यायला पाहिजे, सहभाग सगळ्यांचा कसा असणार आहे त्याच्यात?
1: बघा, खूप सुंदर आहे. यज्ञ कोणताही होम जो होतो त्याचे 3 प्रमुख पहलू असतात. पहिला पहलू आहे संगतीकरण, दुसरा पहलू आहे देवता पूजन आणि तिसरा पहलू आहे दान. याचा अर्थ काय? संगतीकरण म्हणजे एकत्र करणं. जर प्रॅक्टिकली जरी आपण बघायला गेलो तर होम करत असताना खूप साऱ्या गोष्टींची गरज असते. यज्ञकुंड बनवणं असू दे, त्याच्यामधल्या समिधा असू दे, त्याच्यामध्ये आपण जे आपण आहुती घालतो त्या सर्व असू दे, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर हे एकत्रीकरण करणं हे यज्ञाचा एक पहलू आहे. हा झाला व्यवहारिक दृष्टिकोन, मी म्हणतो आध्यात्मिक दृष्टिकोन. आपलं हे जे अस्तित्व आहे हे 7 वेगवेगळ्या स्तरांनी बनलेलं आहे. मी तुमच्या समोर बसलोय हे तुम्हाला कसं कळेल? तुम्ही म्हणाल मी तुम्हाला बघू शकतो, पण मला बघू शकता म्हणजे काय बघताय? माझं शरीर बघू शकताय. शरीर हे पहिलं स्तर अस्तित्वाचा. नुसतं शरीर अजून उपयोग आहे का? जर श्वास नसेल घेत तर त्या शरीराला काही अर्थ नाही. म्हणजे अस्तित्व, तुमचं अस्तित्व आहे याच्याकरता श्वास पण तेवढाच गरजेचा आहे. दुसरा स्तर. तिसरा स्तर आपलं मन, हे सदैव भूतकाळ भविष्यकाळ कुठे कुठे पळत असतं. चौथा स्तर आपली बुद्धी. आत्ता आपण जे चर्चा करतोय त्याचं विश्लेषण कुठे ना कुठे मनामध्ये चाललेलं आहे, आतमध्ये चाललेलं आहे, ते बुद्धीचं काम आहे. तो चौथा स्तर आहे. पाचवा स्तर आहे आपलं चित्त किंवा मेमरी ज्याला म्हणतो. सहावा स्तर आहे अहंकार ज्याच्यामुळे आपलं जीवन चाललंय. आणि सातवा स्तर आहे चेतना. मी काय म्हणतो, संगतीकरण करणं म्हणजे फक्त जे आपण यज्ञाकरता ज्या गोष्टी आहेत त्या जमवणं नाही, या सगळ्यांना पण एकत्र करणं. तुम्ही विचारलं सहभाग कसा घेऊ शकतात, मी म्हणेल सहभाग असा घेऊ शकतो की तिकडे या तुम्ही, त्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला कुठे ना कुठे संगतीकरण आपोआप होतंय हे अनुभव असेल. दुसरी गोष्ट देवता पूजन. देवता म्हणजे ऊर्जा आहेत वेगळ्या वेगळ्या. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीनो ब्राह्मणो मम दैवत. सर्व जगत हे वेगवेगळ्या देवतांच्या अधीन आहे, पण या देवता मंत्राच्या अधीन आहे. म्हणजे काय, आपण एखादा मंत्र म्हणून देवतांचं आवाहन करतो, म्हणजे मंत्र जिथे आहे तिथे देवतांना यायला लागतं. देवता म्हणजे काय, वेगवेगळ्या ऊर्जा
3: शक्ती.
1: शक्ती आहे ना. जसं आपण गणपती म्हटलं तर गणपती म्हणजे काय, तुम्ही गणपतीचं आवाहन केलं की ही अशी शक्ती आहे की कोणतेही कार्य सुकर होण्यास मदत करते असं म्हणू शकतो आपण. तर आणि हे मंत्र ब्राह्मणाधीनु म्हणजे काय, ते जे चार वर्ण सांगितलेत त्यातले का? नाही. ब्रह्म ज्यांनी जाणलेलं आहे, ज्याला जीवनाचं ज्ञान किंवा त्याच्याबद्दल उत्सुकता आहे, तो त्याचा अभ्यास करतो, अशा लोकांनाच कळतं की ऊर्जेला कसं मंत्राच्या माध्यमातून आणायचं. तर हे जे सगळे अनुष्ठान करणारे सगळे पंडित जी आपले दक्षिण भारतात येणार आहेत, त्यांचं पूर्ण शिक्षण याच्यात झालेलं आहे. तर ते देवता पूजन आपण करणार आहे. आणि तिसरं म्हणजे दान. दानचा अर्थ काय माहिती, माझ्याकडे जे आहे ते सर्वांना मिळालं पाहिजे. दान म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो माझ्याकडची एखादी वस्तू देणं, पण मी म्हणतो माझ्याकडचं आहे ते सर्वांपर्यंत पोचणं, याला खऱ्या अर्थाने आपण दान म्हणतो. तर मग लोक कसे सहभागी होऊ शकतात, तुम्ही तिकडे या. तिकडे येऊन पहिल्यांदा स्वतःच्या त्या एका संगतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. तिथनं तुम्हाला समजेल की या वेगवेगळ्या ऊर्जा जीवनात काम कसं करतात. आणि तिसरं, ते जे काही आहे ते आपल्याला वाटायचंय. तिकडे तुम्ही या. तिकडे वेगवेगळे चॅन्टिंग पण आपण घेतोय. तुमच्यातल्या जर कोणाला येत असेल, जसं मी सांगितलं अथर्व शीर्ष पठण 1008 लोकांचा आमचा संकल्प आहे, तुम्हाला येत असेल बघून वाचता येतं का, हरकत नाही, तुम्ही या. आम्ही तिकडे तुम्हाला पुस्तिका पण प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही त्याच्यात बघून वाचा. उद्देश काय, त्या अनुषंगाने लोकांना हे जी आपली सुंदर संस्कृती आहे, हे जे आपले सर्व कल्चर आहे, याची अनुभूती होणं, माहिती होणं, ते तुम्ही करू शकता. विष्णू सहस्र नाम ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण 1008 कन्यकांचं पूजन करणार आहे. आपल्याला एक सामाजिक एक चांगला आदर्श पण लोकांना द्यायचा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जर बघितलं जाईल तर सगळे मेन पोर्टफोलिओ स्त्रियांकडेच आहेत. दुर्गा असू दे, लक्ष्मी असू दे किंवा सरस्वती असू दे, कोणत्याही राज्याचे मेन पोर्टफोलिओ जर बघितले तर ते सगळे स्त्रियांकडेच. म्हणजे हे जे आता फेमिनिझम वगैरे कधी कधी लोक म्हणतात की अरे तुम्ही काय आदर करत नाही, उलट आहे. मी म्हणतो आमच्याकडे लहान पहिली ते चौथीतल्या मुलींना आपण बोलून तिकडे आपण हे सगळं त्यांची पूजा करणार आहे. आम्ही त्यांना श्रद्धास्थान मानतो. आम्ही म्हणतो की या देवी स्वरूप आहेत, याच सगळ्या समाजाचं रक्षण करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. 1008 कन्यकांचं पूजन आपण करतोय, त्याच्यामध्ये या तुम्ही. तिथे सत्संग असतात, खूप सुंदर छान कीर्तन असतं, भजन असतं. त्याच्यामध्ये संध्याकाळी थोडा वेळ सगळे लोक जमतात, तर गरबा करतात, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. आणि सगळ्यात चांगलं, पूर्ण सगळ्यांची व्यवस्था महाप्रसादाची पण आहे. कारण बऱ्याचशा महिला येतील तर त्यांच्या मनामध्ये ही चिंता राहायला नको की अरे आता परत घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो नाही, तुम्ही सगळ्या, हा देवींचा उत्सव आहे, तुम्ही या इकडे, आनंद घ्या. उत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करणं सात्विक पद्धतीने, हाच उद्देश याचा. तर तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरती याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. कोणाला चॅन्टिंग करायचं आहे, ध्यान करायला या, गरबा करायला या, प्रसाद घ्यायला या, अशा सर्व वेगवेगळ्या पद्धतीने कन्यकांचं पूजन आहे त्याच्या करता या.
0: क्या बात आहे सोनल जी. जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना हे कुठे आहे, केव्हा आहे आणि कोणी यायचंय त्याबद्दल सांगाल.
2: नक्की. तर हा सुंदर असा अगदी शरीरापासून ते आत्म्यापर्यंतच्या सुंदर प्रवासाचा हा अप्रतिम असा सोहळा आहे आणि शुद्धीकरण आहे हे आपलं. तर सगळ्यांनी आवर्जून याच्यामध्ये सहभागी व्हा. नाशिक येथील त्र्यंबक रोडवरच्या ठक्कर डोम ह्या ठिकाणी मोठ्या मैदानामध्ये खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द आर्ट ऑफ लिव्हिंग नाशिक बरोबर यावेळी नाशिक महानगरपालिका ही देखील याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहे. त्यामुळे दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदर असा सोहळा आपण संपन्न करणार आहोत. दिनांक 16, 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये हा कार्यक्रम असणार आहे. आणि हा सगळ्यांसाठी अगदी आबालवृद्ध सगळ्यांसाठी हा मुक्त प्रवेश असणार आहे. सगळ्यांना ओपन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं स्वामीजींनी जसं सांगितलं की घरची काही चिंता करू नका, कारण तिकडे महाप्रसाद सगळ्यांना आपण देणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी अगदी ह्या सुंदर कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा.
0: स्वामीजी तुम्ही इथे आलात आणि सोनालीजी तुम्ही पण आलात, आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारले, खूप खूप धन्यवाद.
3: तुमचे देखील खूप सारे धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि हे सगळं जाणून घेतलं त्याच्याबद्दल.
2: खूप खूप धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते हो, आपण सगळे मिळून या नाशिक नवरात्रोत्सवाचा आनंद घेऊयात. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
2: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
1: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटासमोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरिया देशात भटकंती करण्याचा हा तिसरा भाग आहे. मंडळी, सोल येथील नॅशनल म्युझियममधील अलंकार पाहताना मागच्या वेळेस मी उल्लेख केलेली एक गोष्ट लक्षात आली होती. ती ही की शेकडो हजारो वर्षांपासून बायकांना नटण्याची आवड आहे. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, हातातील कंकणं, कंबरपट्टे बघताना हे वारंवार जाणवत राहते. काळ बदलतो, फॅशन्स बदलतात, बायकांच्या इतर आवडीनिवडी पण बदलतात, पण नटण्याची सजण्याची आवड मात्र कायम राहते. आभूषणं अलंकार घालायची आवड तीच राहते. आणि म्हणूनच आजही वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगळ्या चेहऱ्यामध्ये आभूषणं अलंकार अजूनही बघायला मिळतात. असो, आता पुढेही आपण सोल या शहराविषयी खूप काही बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मी सांगते ते सिंगापूरहून दक्षिण कोरियाच्या राजधानीत म्हणजे सोल या शहरात पोचायला विमानाने 6.5 ते 7 तास लागतात. आता भारतातून सिंगापूरला पोचायला साधारण 5 तास ते 5.5 तास लागतात. भारतातून डायरेक्ट जाणारं विमानं आहेत कोरियात, पण त्याचं वेळापत्रक, ती विमानं कमी असावीत असा माझा अंदाज.

0: तर आपण सिंगापूरचा जर सिंगापूरला जर भटकंती करणार असाल तर प्रथम सिंगापूरला या आणि मग तिथून आपण कोरियाचं एक विमान कोरियाला जाणारं विमान आपण घेऊ शकतो. आता कोरिया हा थंड प्रदेश आहे. एप्रिल मे जून या तीन महिन्यात आणि नंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे तीन महिने कोरियाची भटकंती करायला योग्य महिने आहेत. कारण या काळात थंडी जराशी कमी असते. या दिवसात कोरियातील हवाही कोरडी असते. तसेच दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असतो. आता आपण भारतात जन्म घेऊन वाढल्यामुळे सूर्यप्रकाशाविषयी माझे काही गैरसमज होते ते आधी सांगते. मला असं वाटायचं की थंडी असली की सूर्यप्रकाश नसतो, म्हणजे थंडीचा दिवस हा अंधारलेला असतो, सूर्य नसल्यामुळे थंडी असू शकते. पण असे काही नसते हा, जगभर फिरल्यावर हे लक्षात येतं. उदाहरणार्थ कॅनडाला किंवा मिशिगनला कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदाच तिकडे राहिल्यावर लक्षात आलं. हीच गोष्ट जर्मनीच्याही बाबतीत घडते. तर कडक सूर्यप्रकाशात सुद्धा जीवघेणी थंडी असू शकते हे पहिल्यांदा लक्षात येते. त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या की काही देशामध्ये जर आपल्याला वेळ आणि पैसा कमी असेल तर महत्त्वाचे जागा पाहण्यासाठी 3 ते 5 दिवसही पुरेसे होतात. तर सोलला आपण साधारण 3 ते 5 दिवस राहिलो तरी महत्त्वाच्या जागा पाहून होतात. आता सिंगापूरला कोरियाचा विजा लागतो, तो साधारण 7 दिवसात मिळतोच. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून ठेवली की अर्धे काम होत झालेच असं समजा. मला या प्रवासाची इतकी सवय झाली की कागदपत्र तयार ठेवायलाही फारसा वेळ लागत नाही. जे कमी जाणारे आहेत त्यांना मात्र त्या कागदपत्रांसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसेच भारतात सुद्धा विजा मिळायला अधिक दिवस लागू शकतात. त्यासाठी आपण त्या वेळी अप्लाय केलं की किती दिवस लागणार हे समजू शकते. असो, आता सोलला पोहोचल्यावर महत्त्वाची ठिकाणं कोणती पाहायची ते आपण आधी ठरवलेले असले की पुढचं प्लॅनिंग करायला सोपं पडतं. तर ह्या ठिकाणी आम्ही तशीच प्लॅनिंग करून गेलो होतो. किती कमीत कमी महत्त्वाची ठिकाणं ठरवली होती त्यामुळे आम्हाला पुढे जास्ती भटकंती करता आली आणि दमणूक किंवा वेळही हातात दमणूक झाली नाही आणि वेळही हातात राहिला. आता पहिली गोष्ट पाहायची म्हणजे सोलमध्ये सुंदर असे 5 राजवाडे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे ग्योनबी कोंग असं त्याचं नाव आहे. हे सगळेच राजवाडे प्रचंड मोठे आहेत त्यामुळे प्रत्येक राजवाडा पाहायला खूप वेळ लागतो. कोरियन संस्कृतीची ओळख करून घ्यायचं असेल तर बुचोन हनॉक विलेज या ठिकाणी पाहायला जाऊ शकतो. तर चांगल्या शॉपिंगसाठी गँगनाम इन्साडोंग या काही प्रसिद्ध जागा आहेत. स्थानिक कोरियन लोकांना पाहायचे असेल तर आजूबाजूच्या गावात बसने किंवा टॅक्सी करून जाऊन यायचे. मी ही ह्या सर्व गोष्टींचे आधीच लक्षात घेऊन नोट करून ठेवले होते त्यामुळे पुढील काही दिवसातच या सर्व ठिकाणांना भेट देऊन येता आले. सर्वात प्रथम आपण जेव्हा बॅग भरायला गेलो, आता मी थोडंसं विषयांतर करते की आपण जेव्हा बॅग भरायला जातो तेव्हा तिथे जाणाऱ्या देशाचं काय तापमान आहे त्याची नोंद घ्यावी, त्यानुसार कपडे घ्यावे, मगच बॅग करावी. कारण भरमसाठ कपडे घेऊन मोठी जड बॅग घेण्यात काही अर्थ नसतो, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास मात्र वाढतो. आता आपण ज्या वेळात जातो तेव्हा साधारण 15 डिग्रीपासून ते 20 डिग्रीपर्यंत कोरियाचे तापमान असते. स्थानिक कोरियन लोकांना या थंडीचे काहीच वाटत नाही, पण आपल्याला कमी तापमानाची सवय नसते तर त्याप्रमाणे सुती लोकरी आणि संपूर्ण अंग झाकणारे थर्मल कपडे घ्यावेत असे मी सुचवेन. आता फोटो काढायचे असतात त्यामुळे लोकांना वेगवेगळे कपडे जर ट्रॅक करायचे असेल तर ते तेवढ्यापुरतेच घाला. आणि लहान कपडे घातलेत तर थंडीने घात करायची आधीच अपेक्षा ठेवा किंवा तयारी ठेवा. भरपूर विंटर कपडे सोबतीला घेणं हेच जास्त योग्य होईल. त्यात पातळ शाल किंवा कोट, थर्मल कपडे किंवा साधे स्वेटर हे तर हाताशी ठेवाच. शिवाय गळ्याभोवती गुंडाळाचा स्कार्फही असतो आणि इथली थंडी ही बोचरी असते, त्यामुळे ती सहन करणं आपल्याला कठीण जाईल. तर अशा एकदम थंडीच्या वेळी ही ट्रीप प्लॅन करू नका. थोडी कमी झाली थंडी की मी वरती मागे सांगितलेल्या महिन्यांमध्ये आपली ट्रीप अरेंज करा आणि तसेच सुटसुटीत कपडे घेऊन आपली बॅग भरून प्रवासाला जाण्यासाठी तयार राहा. याचबरोबर काही जुजबी औषधं हाताशी राहू द्या, म्हणजे पोट बिघडणं, सर्दी खोकला किंवा मुरगळणं, स्नायू दुखणं वगैरे. तर अशा वेळी मात्र ही औषधं हाताशी ठेवावीत आणि कोरियात भरपूर चालावे लागते त्यासाठी सुटसुटीत आरामदायी शूज ठेवावेत. तसेच शूजच्या आतमध्ये पायामध्ये किंवा हातामध्ये मोजे असावेत. बरोबर दागिने वगैरे जास्त घेऊ जास्ती मी तर म्हणेन काहीच घेऊ जाऊ नये. आणि आवश्यक सामानाची यादी करून मग सामान भरताना विमानात चेक इन करायची बॅग आणि स्वतः हातात घ्यायची बॅग याचा विचार करूनच सामान भरावे. ही सगळी प्राथमिक तयारी असली की मग आपला प्रवास सुखाचा होतो. म्हणूनच आज प्रत्यक्ष भटकंतीला सुरू करण्यापेक्षा मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं जास्त जरुरीचे समजले. तर मंडळी असा आजचा हा भाग झाला. आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. नमस्कार.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आदमी बुलबुला है पानी का, और पानी की बहती सतह पर टूटता भी है, डूबता भी है, फिर उभरता है, फिर से बहता है. न समंदर निगल सका इसको, न तवारीख तोड़ पाई है. वक्त की मौज पर सदा बहता है.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
2: जोरदार धमाका,
1: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
2: मजुरी विना अट फक्त 10%,
1: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
2: विना अट 100% सूट,
1: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
2: शुद्ध चांदीची नाणी
1: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
2: आजच भेट द्या,
1: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी

हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वरसंध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते, अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे। श्रोते हो, पुणे भारत गायन समाज ही संस्था पंडित भास्कर बुवा बखले यांनी सुरू केली। हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करणे आणि संगीताला प्रतिष्ठा मिळवून देणे असं मोठं कार्य पंडित भास्कर बुवा बखले यांनी केलं आहे। स्वतःची तर प्रगती त्यांनी केलीच, पण त्याचबरोबर श्रोत्यांचा आणि आपल्या शिष्यांचाही आत्मा त्यांनी जागृत केला। गोविंदराव टेंबे, गंधर्व युग निर्माण करणारे नटसम्राट बालगंधर्व आणि संगीतकार संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांसारखे दिग्गज शिष्य पंडित भास्कर बुवा बखले यांनी निर्माण केले आहेत। यावरूनच त्यांची महती किती मोठी आहे ते कळते। श्रोते हो, मी आज तुम्हाला पंडित भास्कर बुवा बखले यांचा अल्प परिचय करून देणार आहे। पंडित भास्कर बुवा बखले यांना फक्त 52 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं, त्यातही त्यांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीन घराण्यांची तालीम घेतली। आपल्या तीनही गुरूंची सेवा करून मोठ्या कष्टाने त्यांनी विद्या संपादन केली होती। तिन्ही गायकींचा मेळ त्यांनी आपल्या गायकीत घडवून आणला। अगदी साधे साधे राग सुद्धा किती श्रवणीय आणि रंजक करून गाता येतात हे त्यांनी आपल्या गाण्यात दाखवून दिले। टाप टीप वेशभूषा, कपाळावर उभे गंध, डोक्यावर चापून चोपून घातलेला फेटा, चेहऱ्यावर प्रसन्न सात्विक भाव आणि प्रचंड आत्मविश्वास असं भास्कर बुवा बखलेंचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या मैफिलीत गायनामुळे श्रोते भारावून जात असत। वयाच्या 35व्या वर्षीच जालंधर येथे त्यांना सर्वश्रेष्ठ गायनाचा सन्मान मिळाला होता। तसंच 1916 मध्ये त्यांना जालंधर इथेच देवगंधर्व ही पदवी प्रेमपूर्वक बहाल केली होती। तर असे होते पुणे भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक देवगंधर्व पंडित भास्कर बुवा बखले। असो, श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आज आपण राग दरबारी कानडा या रागाची ओळख करून घेणार आहोत। सर्वप्रथम ऐकूया या रागाचा स्वर विस्तार।

श्रोते हो, दरबारी कानडा हा सुरांच्या खोलीचा अनुभव देणारा रागांचा सम्राट म्हणावा असा हा राग आहे. दरबारी या रागाला एक प्रकारची भव्यता आहे, डौलदारपणा आहे आणि दरबारी कानडा पेश करताना सुद्धा तो दिमाखातच पेश करावा लागतो बर का. आवाजात मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत जाणारी फिरत असावी लागते. श्रोते हो, उस्ताद सलामत अली खा आणि नजाकत अली खा यांनी दरबारी कानडा अतिशय सुंदर रंगवलेला आहे. तेव्हा आता ऐकूयात राग दरबारी कानडा उस्ताद सलामत अली खा आणि नजाकत अली खा यांच्या आवाजात.

श्रोते हो सलामत अली नजाकत अली खान हे गायक बंधू पंजाब मधील होशियारपूर येथे उदयास आले. जुगलबंदी अर्थातच ड्युएल परफॉर्मन्स हे त्यांच्या घराण्याचं वैशिष्ट्य होतं. फाळणीनंतर मात्र हे दोन्ही ग्रेट गायक पाकिस्तानातील लाहोर येथे स्थायिक झाले. त्यांच्या आवाजातील फिरत चतुरस्त्र ताना घेण्याची पद्धत, मध्येच लय बदलून समेवर येण्याची स्टाईल आणि दरबारीसाठी घेतलेली आवाजाची आंदोलने सगळंच अचंबित करून जातं. श्रोते हो आता ऐकूया दरबारी कानडा राजन साजन मिश्रा यांच्या आवाजात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर संध्या. मी आहे राधिका जोशी आणि आज आपण ऐकत आहोत राग दरबारी कानडा. श्रोते हो, आसावरी या थाटातून आलेला हा दरबारी कानडा राग असून संपूर्ण शाडव अशी या रागाची जाती आहे. ग, ध आणि नी हे स्वर या रागात कोमल असतात. कोमल गंधार्वर असलेले आंदोलन आणि नी प ही स्वर संगती यांवरून हा राग ओळखला जातो. गंभीर प्रकृतीच्या या रागाची वेळ मध्यरात्रीची आहे बर का. श्रोते हो, जाता जाता ऐकूया राग दरबारी कानड्याचे दिमागदार गंभीर स्वरूप पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवरती.

श्रोते हो, रात्रीची निशब्द शांतता, आकाश पांघरून सगळं जग झोपलेलं आहे आणि आपण मात्र कुठेतरी एकटेच आहोत. दरबारी कानडा ऐकताना असंच वाटत, पण हे एकटेपण हवं हवंच वाटत. दरबारी कानड्याच्या सुरवलयांमध्ये आपण अगदी रंगून जातो. श्रोते हो, याच रागाचा फिल्मी आविष्कार तर विलक्षण आहे, पण त्यासाठी पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. हो श्रोते हो, आता निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नमस्कार, मी सौ शुभांगी पासेबंद. 15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अंध दिन मानला जातो. या अंध दिनाच्या निमित्ताने मी आज लुईस ब्रेल यांच्याबद्दल सांगणार आहे. लुईस ब्रेल यांनी दृष्टिहीन किंवा अंध व्यक्तींसाठी उंचावलेल्या उठावधार ठिपक्यांवर आधारित स्पर्शिक वाचन आणि लेखन प्रणाली निर्माण केली. या लिपीमुळे अंध लोकांना बोटांच्या सहाय्याने अक्षरं, अंक आणि चिन्हांची ओळख होते. आधुनिक रीतीने तर चित्र देखील वाचता येतात, म्हणजे जाणून घेता येतात. ब्रेल लिपीची रचना ही सेलनुसार असते. प्रत्येक अक्षर गट एका आयताकृती सेलमध्ये लिहिला जातो. यामध्ये 2 स्तंभात प्रत्येकी 3 असे 6 उठावधार टिपके असतात. या 6 बिंदूंच्या संयोजनातून 64 वेगवेगळे चिन्हांचे गट तयार होतात. अंध लोकांना वाचनासाठी ब्रेल ही लिपी उपयुक्त आहे. आज ऑडिओ बुक्स आहेत, ब्रेल बुक्स आहेत, पण फार पूर्वी अंध लोकांना शिक्षणाची साधनं उपलब्ध नव्हती. अंध व्यक्तींचं शिक्षण थांबून जाई. लुईस ब्रेल यांनी ही लिपी शोधली. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे, पण 6 टिंबांची लिपी शोधल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाची भरभराट अंध व्यक्तींसाठी झाली. आता आपण लुईस ब्रेलबद्दल बोलूया. 1809 साली फ्रान्समध्ये पॅरिसपासून 20 मैलावर असलेल्या कुप्रे या छोट्याशा गावी लुईसचा जन्म झाला. चर्मकार असलेल्या वडिलांसोबत लहानगा लुई नेहमी कारखान्यात काम करत असे. 3 वर्षाचा असतानाच दाभणाशी खेळत असताना दाभण हातातून सटकला आणि त्याच्या डोळ्यात घुसला. काही स्थानिक ठिकाणी लुईस याच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले. खेड्यातल्याच एका नेत्रतज्ज्ञाने देखील त्याच्यावर उपचार केले. लुईसला थोडा आराम पडला, पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता आणि 1 वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले. लुईस ब्रेल यांची दृष्टी कायमची हरवली. वयाच्या 5व्या वर्षी लुई भावंडांसोबत सामान्य मुलांच्या शाळेत जायला लागला. लुईस हुशार होते, पण दिसत नसल्यामुळे जेवढं समजेल तितकंच ज्ञान ते आत्मसात करायचे. पण आपली क्षमता असूनही आपल्याला अभ्यास करता येत नाही याची त्यांना खंत असायची. या शाळेत लुई 2 वर्ष शिकले, त्यामुळे लुई यांना अनेक विषयात आवड निर्माण झाली. लुईच्या गावातीलच पादरी ॲबे जॅक पॅल्युब यांनी अनेक प्रयत्न करून पॅरिस येथील अंध मुलांच्या शाळेत लुईला प्रवेश मिळवून दिला. त्यावेळी लुईस ब्रेल यांचं वय अवघं 10 वर्ष होतं. या शाळेत शिकवली जाणारी लिपी शाळेचे संस्थापक व्हॅलेंटाईन हुवे यांनी तयार केली होती. ते स्वतः मात्र अंध नव्हते बर का. या लिपीमध्ये सामान्य व्यक्तींची लिपी दोऱ्याच्या सहाय्याने कागदावर उमटवून शिकवली जात होती. या लिपीचा उपयोग वाचण्यासाठी झाला तर लेखनासाठी होत नव्हता. स्वतःचे पेपर स्वतः लिहिणे किंवा नोट्स काढणे अंध व्यक्तींना शक्य होत नव्हते. त्याच काळात फ्रान्स सैन्यातील सेनाधिकारी चार्ल्स बार्बियर यांनी लुईस ब्रेल याच्या शाळेला भेट दिली. सैन्यात गुप्त संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी 14 टिंबांची सांकेतिक लिपी त्यांनी या अंध मुलांना दाखवली, समजावली. ती अंधारात देखील या सैनिकांना वाचता यायची. ही स्पर्श लिपी असल्याने अंधांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते असा लुईस याचा कयास होता. दोऱ्याच्या सहाय्याने तयार केलेली ही लिपी वाचण्यासाठी 1 पेक्षा जास्त बोटांचा उपयोग अंध व्यक्तींना करावा लागे. शिवाय या लिपीत साहित्य रूपांतरित करणे किंवा छापणे ही जिकिरीची प्रक्रिया होती. म्हणून चार्ल्स बार्बियर यांनी 14 टिंबांची लिपी शोधली. ती थोडी अधिक सुकर होती,
मात्र 7 टिंब्यांच्या उभ्या 2 ओळी या लिपीत होत्या. ही रचना एका बोटाने वाचणं शक्य नव्हतं. शिवाय काही स्वर या लिपीत अंतर्भूत नव्हते. लुई ब्रेल जेव्हा या लिपीच्या संपर्कात आले ते 12 वर्षांचे होते. त्यांनी विचार केला, या लिपीतील उणीवा दूर होऊ शकतील का? दिवसभर शाळेत अभ्यास असल्याने रात्री उशिरापर्यंत जागून या लिपीत ते प्रगतिकारक बदल करायचे. सुचलेले बदल मित्रांना समजावून सांगायचे. ते मुलांना योग्य वाटतात का ते बघून मग ते मित्रांनी सुचवलेल्या सुधारणा देखील विचारात घ्यायचे बरं का? अशा या अथक प्रयत्नातून त्यांनी 6 टिंबांची एका बोटाच्या टोकापाशी मावेल अशी फ्रेंच भाषेतील सर्व अक्षरं तयार केली. आपण केलेले हे बदल यांनी चार्ल्स बार्बियर यांना कळवले. मात्र त्यांनी लुईच्या लहान वयामुळे या सूचनांकडे थोडं दुर्लक्षच केलं. लुईच्या मित्रांनी मात्र त्यांनी तयार केलेली ही लिपी पहिल्या लिपीपेक्षा अधिक सुकर असल्याचे शालेय प्रशासनाला पटवून दिले. त्या लिपीचं महत्त्व मुख्याध्यापक व्हॅलेंटाईन यांना पटलं. त्यांनी 6 टिंबांच्या लिपीत मुलांना शिकवायला सुरुवात केली. काही वर्षांनी शालेय प्रशासन बदललं आणि या लिपीचा वापर थांबवला गेला. पण लुईस ब्रेल थांबले नाही. आपण निर्मिलेल्या लिपीत संगीत आणि गणित कसं बसवता येईल याचं संशोधन त्यांनी सुरू केलं. वयाच्या 28व्या वर्षी ब्रेल यांना या दोन्ही प्रयत्नात यश आलं. लुई आणि त्याच्या मित्रांनी ही लिपी सुरुवातीपासूनच स्वीकारली असल्यामुळे ते या लिपीचा उपयोग करत होतेच. लुई आपल्या शाळेत अध्यापनाचे कार्य करू लागला. आपल्या विद्यार्थ्यांनाही तो ही लिपी शिकवू लागले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या लिपीत काहीतरी करावं असं लुई यांनी मनावर घेतलं. फ्रान्सचा संक्षिप्त इतिहास हे पुस्तक आपल्या 6 टिंबांच्या लिपीत लुई यांनी लिहून काढलं. 6 टिंबांच्या लिपीतील अर्थात ब्रेल लिपीतील हे पहिलं पुस्तक आहे. ही लिपी तेव्हा ब्रेल लिपी म्हणून ओळखली जात नव्हती. पुढे 100 वर्ष ह्या लिपीला मान्यता मिळण्यासाठी वाट पाहावी लागली. आता मराठी, देवनागरी, इंग्रजी या सर्व भाषा ब्रेलमध्ये रूपांतरित करता येतात. फ्रान्स लुई यांनी 1820 साली लावलेला हा लिपीचा शोध आज कागदावरच नाही तर संगणक, ब्रेल डिस्प्ले आणि डिजिटल उपकरणात देखील सहज वापरला जातो. स्पर्शाने लिहिल्या वाचल्या जाणाऱ्या या लिपीचा उपयोग दृष्टीहीन व्यक्तींपुरताच मर्यादित नाही तर वृद्धापकाळामुळे हळूहळू दृष्टी गमावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील ही लिपी संजीवनीचे कार्य करते. आजपर्यंत मी 4 पुस्तकं ब्रेल लिपीत अंधवाचकांसाठी बनवली. मला या अंध विद्यार्थ्यांबद्दल स्नेह आणि ममता जागृत झाली. समाजात वावरणाऱ्या आणि विविध गोष्टींचा विविध अनुभव घेणाऱ्या या अंध विद्यार्थ्यांना या ब्रेल लिपीमुळे खूप फायदा झाला. या विद्यार्थ्यांना असेच आनंद मिळत राहावे म्हणून ऑडिओ बुक्स आणि ब्रेल लिपीमध्ये सर्वांनी भरपूर लेखन करावं ही माझी इच्छा आहे. सर्वे सुखिनः सन्तु. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.

0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा. रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
3: आणि कार्यक्रमात आता ऐकूया मजार या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे इंदिवर यांची. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आज का शहेनशाह या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अंजान ह्यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: ऐकूया छूमंतर या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. गीतरचना जान निसार अख्तर यांची, संगीतकार ओ पी नय्यर.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तो बोलो बोलो बोलो ही बोलो ही बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो।
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना।
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

जीवनाच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देश हितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या.
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
3: जोरदार धमाका.
2: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
3: मजुरी विना अट फक्त 10%.
2: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
3: विना अट 100% सूट.
2: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
3: शुद्ध चांदीची नाणी
2: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
3: आजच भेट द्या.
2: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या
0: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या।
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळीत ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादरकर्ते विकास भावे. रात्री 11 चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकता. सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या,
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 196.
1: जय जय रघुवीर समर्थ.
0: श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त सुजाताताई लेले यांनी केले आहे. त्यांच्या वतीने त्याचे वाचन मी करत आहे.

श्रोतेहो, समर्थांनी श्लोक क्रमांक 195 मध्ये भगवंताचे वास्तव्य ज्याच्या हृदयात आहे तो भगवंत आकाशाप्रमाणे व्यापक असून तो विश्वात जसाच्या तसा भरलेला आहे, तो कुठेही जात येत नाही हे आपल्याला सांगितले आहे. तो हृदयस्थ देव आकाशातील अणुरेणूंमध्येही भरलेला असून तोच राघव आणि तोच आत्मा होय. या राघवाचा शोध घेतला तर मनुष्य राघवाशीच एकरूप होतो आणि स्वतःला विसरतो, असे या श्लोकात समर्थांनी सांगितले आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही रिताठावया राघवे वीण नाही. आकाशात सूक्ष्म असे अनेक जीव वावरत असतात आणि ते आपल्याला सहज दिसत नाही, पण घरात पडलेल्या उन्हाच्या कवडशात त्यांची हालचाल दिसते. त्या सूक्ष्म जीवातही राम आत्मा भरलेला आहे असे समर्थ सांगतात. त्याच्याशिवाय रिकामी अशी जागाच नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे सर्वत्र सदासम तेथे विभाग अधमोत्तम. सर्वत्र म्हणजे कुठेतरी आहे आणि कुठेतरी नाही. सदा म्हणजे कधीतरी आहे, कधीतरी नाही. आणि सम म्हणजे कुठेतरी जास्त आहे आणि कुठेतरी कमी आहे असे नाही. म्हणजेच राम सर्वत्र आहे, तो चराचरात भरून उरला आहे. तया पाहता पाहता तेच झाले, अशा या भगवंताचे दर्शन घेता घेता दर्शन घेणारा तद्रूप होऊन जातो आणि त्या स्वरूपातच सर्व दृश्याचा लय होऊन जातो. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच नाहीशी होते. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राची खोली मोजायला गेला की स्वतः पाण्यात विरघळून समुद्ररूप होतो, त्याचप्रमाणे त्या निराकार भगवंताशी एकरूप होतो. तेव्हा त्याचे स्वतःचे अस्तित्व, अहंकार, देहबुद्धी संपूनच जाते. देव शोधता शोधता तो स्वतःच देवरूप बनतो. जो त्रिपुटीमध्ये अडकलेला नसतो तो मुक्तच असतो. तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. सर्वसामान्य अवस्थेत माणसाच्या मनात पाहणारा ज्ञाता आणि समोर दिसणारे ज्ञेय असा भेद असतो. यालाच समर्थ लक्ष आणि आलक्ष म्हणतात. जिथे वृत्ती नेता येते त्याला लक्ष म्हणतात आणि जिथे नेता येत नाही त्याला अलक्ष म्हणतात. स्वर्ग आजपर्यंत कोणी पाहिलेला नाही आणि दिसण्याची शक्यताही नाही, म्हणून स्वर्ग आलक्ष आहे. ब्रह्म अरूप आहे, ते कधीही लक्ष होत नाही. ब्रह्मरूप अवस्थेमध्ये लक्ष आणि अलक्ष सर्वे नाहीसे होतात. लक्ष आणि अलक्ष दोन्ही परस्पर सापेक्ष आहेत. जे ब्रह्म लक्ष आहे असे मी आत्तापर्यंत म्हणत होतो, तेच मी जेव्हा होतो तेव्हा त्याचे लक्षत्व संपते आणि अलक्षत्व सुद्धा नाहीसे होते. श्रोतेहो, हा श्लोक आपल्याला द्वैताकडून अद्वैताकडे आणि परमेश्वराच्या सर्व व्यापी रूपाची प्रचिती घेण्याकडे नेणार आहे बर का. तुकाराम महाराज म्हणतात, अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घरी. या श्लोकावर आधारित तुकारामांचा अनुभव आहे. मनाच्या शांतीसाठी आणि विठ्ठलाच्या शोधासाठी तुकाराम महाराजांनी देहूजवळील भामनाथ डोंगराचा आसरा घेतला. तिथे त्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून 15 दिवस अखंड ध्यान आणि नामस्मरण केले. ध्यान करता करता ध्येय, ध्याता आणि ध्यान नष्ट झाले आणि तुकोबा रायांना सृष्टीचे सर्व अणू आणि स्वतःचे शरीर वेगळे वाटेनासे झाले. त्यांना झाडे, पाषाण, आकाशात उडणारे पक्षी, वारा, डोंगर या सर्व ठिकाणी विठ्ठलच दिसू लागला आणि ते स्वतः विठ्ठलमय झाले. त्यांच्यातील मीपणाचा अहंकार
नष्ट झाला आणि ते अद्वैत स्थितीत पोहोचले. श्रोते हो, अशा प्रकारे हा श्लोक आपल्याला द्वैत भावनेकडून अद्वैत भावनेकडे, परमेश्वराच्या सर्वव्यापी रूपाची प्रचिती येण्याकडे घेऊन जातो.

0: रसिक हो, आता एक विशेष निवेदन. दसरा दिवाळीचा सण आणि दागिन्यांची खरेदी म्हणजे आनंदाला मिळालेली एक खास झळाळी. हा आनंद आणखी खास करण्यासाठी अडावतकर ज्वेलर्सची धमाकेदार सणासुदीची ऑफर. प्रत्येक आवडत्या गोल्ड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 10% सूट, तर नैसर्गिक डायमंड ऑर्नामेंटच्या मजुरीवर 100% सूट. याशिवाय लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट गोल्ड कॉईन, प्युअर सिल्व्हर कॉईन, नॅचरल डायमंड, रोज गोल्ड पेंडंट आणि फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी. चला तर मग वाट कसली बघताय. अडावतकर ज्वेलर्स, अघोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे जरूर संपर्क करा. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका,
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दसरा दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका.
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%.
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
1: आजच भेट द्या.
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
2: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
1: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
8: जोरदार धमाका.
7: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
8: मजुरी विना अट फक्त 10%.
7: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
8: विना अट 100% सूट.
7: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
8: शुद्ध चांदीची नाणी
7: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी.
8: आजच भेट द्या.
7: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
8: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रामरक्षा स्तोत्र जसं घराघरातून संध्याकाळी म्हटलं जातं, त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी आणि सकाळच्या वेळी मंगलप्रभात कार्यक्रमात हे गाणं नेहमीच लागत असे. जे लिहिलं आहे संगीत दिग्दर्शक आणि कवी यशवंत देव यांनी, ज्यांनी हे संगीत विश्व प्रगल्भ केलं. गाण्याचे शब्द आहेत, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे, दर्शन मात्रे पावन व्हावे, श्रीरामाचे चरण धरावे. आयुष्यात कधीकधी एखादी गोष्ट किंवा घटना अशी काही समोर येऊन उभी राहते की अशा वेळेस आपल्याला देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं रामरक्षा स्तोत्र म्हणताना किंवा रामनामाचा जप करताना प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणावी, मूर्तीच्या चरणांना मानसा स्पर्श करावा, त्यासाठी अंतर्मुख होऊन अंतर्मनातील श्रीरामांच्या चरणी विनम्रतेने मस्तक ठेवलं तरच ते मानसिक समाधान मिळेल. सती अहिल्या दगडा माझी शापित होऊन युगयुग मोजी, सती अहिल्या दगडा माझी शापित होऊन युगयुग मोजी, परिप्रभूच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन द्यावे, श्रीरामाचे चरण धरावे, श्रीरामाचे चरण धरावे. इंद्राने केलेल्या गैरवर्तनामुळे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या गौतम ऋषींच्या शापाला कारणीभूत ठरली आणि त्यांनी दिलेल्या शापामुळे शिळा होऊन पडली होती, ही गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. त्यानंतर गौसव

पाषाणालाही पाझर फुटला आणि अहिल्या पुन्हा एकदा संजीवनी मिळून देहरूपाने वावरू लागली. अशा या एक पत्नी एक वचने आणि एक बाणी श्रीरामांची मानसपूजा जरी आपण केली तरीही आपल्या हृदयात पवित्र भाव जागृत होतील. उष्टे बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला. उष्टे बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला. स्वीकारुनती प्रभुरायाने देवपणाचे बिरुद ल्यावे. श्रीरामाचे चरण धरावे. श्रीरामाचे चरण धरावे. शबरी भिल्लीण ही प्रभू रामचंद्रांची निस्सीम भक्त. प्रभू श्रीराम जेव्हा तिला भेटायला आले तेव्हा तिने त्यांना देण्यासाठी म्हणून जंगलातली बोरं तोडली. प्रभू रामचंद्रांना जी बोरं देणार ती गोड आहेत की नाही हे पाहण्यासाठी तिने ती दातांनी तोडून पाहिली. अर्थात ती बोरं उष्टी झाली होती. तरीही श्रीरामांना ती बोरं देऊन शबरीने एक प्रकारे आपल्या देवाचीच परीक्षा घेतली. श्रीरामांनी देखील भक्ताने दिलेल्या उष्ट्या बोरांच्या भेटीचा मनपूर्वक स्वीकार करून आपलं देवपणाचं बिरुद कायम ठेवलं. अशा देवाची भक्ती जरूर करावी, त्याची प्रार्थना करावी, जेणेकरून हा संसारसागर तरून जायला आपल्याला मदतच होईल. वनवासातचं जीवन सरले रामायण हे तिथेच घडले. वनवासातचं जीवन सरले रामायण हे तिथेच घडले. अयोध्येस प्रभू परतून येता प्रेमाश्रूंनी नगर भिजावे. श्रीरामाचे चरण धरावे. श्रीरामाचे चरण धरावे. प्रभू श्रीरामांच्या सोबत सीता आणि लक्ष्मण यांचाही वनवासात जाण्याचा निर्णय आणि त्यानंतर जे काही रामायण घडलं ते आपल्याला ठाऊकच आहे. तरीही ग. दि. माडगुळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या गीतरामायणातून आपण ती सर्व कथा पुन्हा एकदा ग्रहण करतो. प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासात राहायला गेले तेव्हा सारे अयोध्या नगरवासी दुःखी झाले होते. मध्यंतरीच्या काळात बरंच काही रामायण घडून गेल्यानंतर तिघेही अयोध्या नगरीत परत येत आहेत अशी वार्ता जेव्हा नगरजनांच्या कानावर आली तेव्हा सर्वांनी घराघरावर गुढ्या तोरणं उभारली, रांगोळ्या काढून सारी अयोध्या नगरी सुशोभित केली. प्रभू रामचंद्रांनी नगरीत प्रवेश केल्यावर त्यांचं दर्शन झाल्यानंतर मात्र नगरजनांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. अशा या प्रभू रामचंद्रांचं दर्शन म्हणजेच जीवन उजळून जाणं होय. मनशांती आणि समाधान यांच्या सुखसमृद्धीचं अमृत जर मिळवायचं असेल तर प्रभू श्रीरामांचा भक्तिमार्ग अनुसरण्याची नितांत आवश्यकता आहे. कवी आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचं पुर्या धनाश्री रागातील हे गाणं ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनीही तितक्याच तन्मयतेने गायलं आहे. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: शारदा यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट आराधना।

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत जुली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आणि सजवलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट.
0: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अभिजित यांनी गायलेलं खतरनाक या चित्रपटामधलं गीत. समीर आणि इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग्स जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया शैलेंद्र यांचं दूर कर आहे या चित्रपटामधलं। या गीताचे गायक आणि संगीतकार आहेत किशोर कुमार।

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: दसरा, दिवाळी आणि अडावतकरांच्या वर्धापन दिनाचा
1: जोरदार धमाका।
0: प्रत्येक मनपसंत सोन्याच्या दागिन्यावर
1: मजुरी विना अट फक्त 10%,
0: सर्व नॅचरल डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर
1: विना अट 100% सूट,
0: आणि लकी ड्रॉ मध्ये 24 कॅरेट सोन्याची नाणी,
1: शुद्ध चांदीची नाणी
0: किंवा नॅचरल डायमंड रोज गोल्ड पेंडंट फिंगर रिंग जिंकण्याची सुवर्ण संधी।
1: आजच भेट द्या
0: प्रत्येक सणाचं मांगल्य जपणारा
1: विश्वास नाशिककरांचा
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत मोहम्मद अजीज यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत तारेलाल यांचं, आणि हे गीत ऐकूया दयावान या चित्रपटामधलं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधलं गीत, अंजान आणि प्रकाश मेहरा यांची गीतरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात कश्मकश या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात झील के उस पार या चित्रपटामधलं.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात अनुराधा गोडवाल यांनी गायलेलं. इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. हे गीत ऐकूया दुसरी सीता या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन,

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुकेश आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं आग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. बेहजाद लखनवी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे राम गांगुली यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: गीतरचना आहे केदार शर्मा यांची, संगीत दिलं आहे रोशन यांनी. बावरे नयन या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत.

0: सण नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कुवाळा बाप या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरे यांचं गीत. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मेहमूद यांच्या आवाजात.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
3: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
3: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
3: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
3: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
4: 9146773425.
5: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, स्वर आशा भोसले यांचा, संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
2: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घडण्यावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
1: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटा समोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक, अटी लागू.

0: Nuviș Vas, Time Check.
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: देवता या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्वास.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदराने संपर्क करा 91-300-20888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ कल्याणच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आरजे कार्यशाळा. आता कल्याणमध्ये दिनांक 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर 2026 रोजी 2 दिवसीय कार्यशाळा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनाउन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 3000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 9920903990. तेव्हा कल्याणमध्ये राहणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं. हिर राजा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, संगीतकार उषा खन्ना, चित्रपट आओ प्यार करे.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी. चित्रपट एक नन्ही मुन्नी लडकी थी.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.
1: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट हाऊस नंबर 44.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. एक बार फिर या चित्रपटामधलं गीतकार विनोद पांडे आणि संगीत दिलं आहे रघुनाथ सेठ यांनी.

0: सर नात्यांचा शृंगार सोन्याचा
1: या दसरा दिवाळी ओढेकर ज्वेलर्स आणि ओढेकर बंधू घेऊन आले आहेत खास ऑफर. सोन्याच्या दागिन्यांच्या घटनावळीवर 50% सूट, तसेच हॉलमार्क दागिन्यांवर 0% घट. जुने सोने देऊन नवीन दागिने विकत घेऊया व देशहितास मदत करूया.
0: ऑफर 11 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी, शाखा 1 सोन्या मारुती चौक धर्मकाटासमोर सराफ बाजार, शाखा 2 अंबिका मार्केट बोहरपट्टी कॉर्नर सराफ बाजार नाशिक. अटी लागू.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. होगी प्यार की जीत या चित्रपटामधलं संगीतकार आनंद मिलिंद

तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास. मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं अभंग. आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभाला ऐकूया एक सुंदर भावगीत. आठवणी दाटतात धुके जसे पसरावे. आठवणी एखाद्या शांत स्तब्ध डोहात एखादा दगड टाकताच जसं अनेकविध तरंग उमटतात, अगदी तसंच काहीसं एखादी व्यक्ती वस्तू दिसताच एखादा गंध नाकात शिरताच होतं आपल्या मनाच्या डोहाचं. आठवणींचे तरंग असेच एका पाठोपाठ एक उमटू लागतात आपल्या मनःपटलावर. व पू काळे म्हणतात, आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळ पाहून आत किती मुंगे असतील याचा अंदाज बांधता येत नाही, पण एका जरी मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेल्या स्मरणशक्ती या सर्वोच्च वरदानाचा एक आविष्कार. आठवणी म्हणजे भरत आली आहे असं वाटू लागताच खपली पडून जाऊन भळभळू लागलेली जखम. पूर्वीच्या आठवणीत रमण्याची सहज प्रवृत्ती असते माणसाची. गतस्मृतींमध्ये आपण सहज हरवून जातो आणि त्यावर आपल्या भावभावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला लागतात. थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मन आठवणीत रमतं. ज्या आठवणीत रमायचं त्या जर कटू असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर पर्यायाने आचरणावर पडतोच. नको म्हटलं तरी मन तिकडेच ओढ घेतं. हातात काम चाललं असलं तरीही मन गतस्मृतींमध्ये रममाण होतं. आठवणींची प्रत्येकाची स्वतःची एक पेटी असते. भूतकाळात घालवलेले क्षण स्मृती म्हणून वर्तमानात आपल्या समोर येतात. या आठवणी म्हणजे ते भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी असते. माणसाला एकटेपणा जाणवत असेल तर या आठवणी त्याची सोबत करतात. आठवणी या शापही आहेत वरदानही आहेत, कारण त्या सुखाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्हीही असतात. आपल्याला एकटं बसायला आवडतं, मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडतं. आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की त्या पुन्हा ताज्या होतात. आठवणी जितक्या खोल असतील तितकी त्यात बुडून जायची मजा असते. आपल्या बालपणीच्या आठवणी या अनेकदा छोटे क्षण किंवा भेटी असतात ज्या एकत्र येऊन आपल्या जीवनाचे स्क्रॅपबुक बनतात. अशी ही आठवणींची फुले अगदी हारात गुंफल्यासारखी मनात गुंफली जातात. आपले भावविश्व अनुभव विश्व समृद्ध करण्यात फार मोलाचा वाटा असतो या आठवणींचा. ऐकूया संगीतकार एम जी गोखले यांनी राग चंद्रकंस या रागात संगीतबद्ध केलेलं, गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमती टिकेकर यांनी.

संगीतकार आणि गायक आर एन पराडकर मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या प्रसिद्ध दत्तगीतांमुळे. तथापि त्यांनी दत्तगीतांशिवाय बरीच चांगली भावगीतं आणि अभंग संगीतबद्ध केली आहेत, गायली आहेत. त्यांचं पूर्ण नाव होतं रघुनाथ नारायण पराडकर. यानंतर ऐकूया आर एन पराडकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि गायलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेला एक अभंग, एक गवळण. नको वाजवू श्रीहरी मुरली, कृष्णाच्या मुरलीचा नाद इतका दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारा आहे की तो भौतिक तहान आणि भूक विसरवतो. या मुरलीचे, या बासरीचे स्वर इतके सामर्थ्यवान आहेत की वाऱ्याचा वेग मंदावतो, आकाशात दाटलेले मेघ पाऊस थांबवतात, स्तब्ध होतात. कृष्णाचं हे सार्वभौमिक स्वरूप बुद्धिमत्तेने दृश्यमान होतं. ही गवळण संत एकनाथांच्या भक्तिरसातील अमृतरस ओळींचं एक उदाहरण आहे. यात साध्या शब्दात महान आध्यात्मिक आणि भावनात्मक अर्थ समाविष्ट आहे. आर एन पराडकर यांच्या सुरात भक्ती, विरह आणि सौंदर्य या त्रिवेणींचा प्रवाह अधिक उफाळतो. ही गवळण कोणत्याही कृष्णप्रेमी संगीतप्रेमींचं केवळ मन जिंकत नाही तर त्यांचं अंतःकरण जपून ठेवतं, कारण यात मानवी आत्म्यापासून देहाच्या मर्यादांपर्यंतचा प्रवास सहज अनुभवता येतो. ऐकूया संत एकनाथ महाराज यांची रचना, गायली आणि संगीतबद्ध केली आहे आर एन पराडकर यांनी.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेलं, कवयित्री वंदना विठणकर यांनी लिहिलेलं एक सुरेख भक्तिगीत. गायला आहे मोहम्मद रफी यांनी. खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. आपण सगळे या विश्वात राहतो जिथं देव आणि माणूस, कल्पना आणि वास्तविकता, सत्य आणि भ्रम हे सगळं एक खेळ बनलं आहे. तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला. हे म्हणणाऱ्या भक्ताचं अंतरंग जणू तुझं रूप पाहात उधाण घेत आहे. काय खेळ आहे हा जगातला प्रकाश आणि अंधाराचा. मृत्यूजवळ आला की हे सर्व रंग सारे मायाजाल वाटू लागतात. समाजातली नाती क्षणिक आणि स्वार्थावर आधारित असतात, पण जेव्हा व्यापक संकट येतात तेव्हा प्रभू हाच एकमेव निश्चिंत आधार असतो मानवाचा. ही संपूर्ण रचना प्रामाणिकता आणि गहनता यांचा संगम आहे. मोहम्मद रफी यांच्या स्वरातून आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतातून हे गाणं आजही भक्त आणि रसिकांसाठी आराध्य ठरतं. हे एक दर्शनात्मक भक्तिगीत आहे ज्यात जीवनाच्या मोह, त्याग, द्वैत आणि एकात्म अनुभूतीचे सर्व रंग पाहायला मिळतात. कवयित्री वंदना विठणकर यांनी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांच्या संघर्षाला शब्दबद्ध केलं आहे या भक्तिगीतात. हे केवळ एक भक्तिगीत नाही, ते आहे जीवन, मरण, स्वार्थ, मोह आणि ईश्वराच्या अनंत रूपांमधून मुक्ती शोधणाऱ्या मनाचं मनोगत. रफींची गायकी, श्रीकांत ठाकरे यांचं संयमित संगीत आणि वंदना विठणकर यांची प्रभावी कविता, या तिघांनी मिळून एक सांगीतिक समाधी घडवली आहे या गाण्यातून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं. अभंग. रसिक हो, श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण हे नक्षत्र असतं, म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सण समारंभांचे चैतन्य पर्व. सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदघन श्रावण. वातावरणातल्या प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. म्हणूनच कवीच्या हळव्या काळजात श्रावणासाठी एक हक्काचा कोपरा राखून ठेवलेला असतो. बळीराजा असो किंवा सामान्य माणूस, श्रावण प्रत्येकाच्या मनगाभारी नाविन्याची आणि आनंदाची रांगोळी चितारतो. श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेली आहेत. त्यावर भिरभिरणारी फुलपाखरं बघताना मन सुखावतं. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचं तसंच सुशोभितपणाचं वरदान देतो. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, अशी कितीतरी श्रावणाची रूपं आपल्याला सांगता येतील. मुसळधार पावसामुळे तृप्त झालेली वसुंधरा जणू हिरवा शालू नेसून सजलेली असते. श्रावण भक्तिरसात अगदी न्हाऊन निघतो. आपल्या सगळ्या सणांना कृषी संस्कृतीचं अधिष्ठान आहे. या श्रावणाची अनेक रूपं बोलू तेवढं कमीच. हिरवागार झालेला निसर्ग म्हणजे श्रावण महिना. वेगवेगळ्या पदार्थांची खाद्य संस्कृती म्हणजे श्रावण महिना. सृष्टीचं समृद्ध रूप म्हणजे श्रावण महिना. ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना. व्रतवैकल्याची सुरुवात म्हणजे श्रावण महिना. श्रवणीय गोष्टी सांगणारा श्रावण महिना. पर्यावरणाचे मोल अधोरेखित करणारा श्रावण महिना. हिरव्या श्रीमंतीने सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा ऋतू हिरवा ऋतू भरवा श्रावण महिना. अशा या श्रावण महिन्याच्या आगमनाचं वर्णन करणारं एक अतिशय सुरेख गाणं ऐकूया. संगीतकार गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केलेली, पद्मभूषण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ही कविता गायली आहे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी. श्रवण भक्तीसह मांगल्याचं मानाचं पान असणाऱ्या श्रावणाचं वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता शब्दलयीत नाहून निघते. महाकवी कुसुमाग्रज यांनी श्रावणाचं या गाण्यात केलेलं वर्णन मनाला भिडतं. या गाण्यातील श्रावणाचा मूड पद्मजाताईंनी आपल्या गायनात अगदी अचूक पकडला आहे. त्यातले सहज सोपे पण अर्थपूर्ण शब्द मनाला वेगळाच आनंद देतात. हे मधुर गीत ऐकत आपण देखील या हसऱ्या नाचऱ्या जराशा लाजऱ्या सुंदर साजिऱ्या श्रावणाचं

श्रोते हो, यानंतर ऐकूया कवी अनिल यांची एक अतिशय भावपूर्ण रचना. ही रचना स्वरबद्ध केली आहे आणि गायली आहे पंडित कुमार गंधर्व यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. या भावपूर्ण गीताचे संगीतकार आणि गायक पंडित कुमार गंधर्व म्हणजेच शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली यांना भारत सरकारने त्यांच्या शास्त्रीय आणि सुगम संगीतातील ठळक कामगिरीबद्दल 1977 पद्मभूषण आणि 1990 पद्मविभूषण या भारताच्या सर्वोच्च तिसऱ्या आणि दुसऱ्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. अजूनी रुसू न आहे खुलता कळी खुलेना, बिटले तसेच ओठ की पाकळी हालेना. रसिक हो, हे काव्य ऐकताना वाचताना प्रथम दर्शनी असंच वाटतं की हे काव्य कवी अनिल यांनी त्यांच्यावर रुसून आबोला धरलेल्या प्रिय व्यक्तीला किंवा पत्नीला तिची समजूत काढण्यासाठी लिहिलं असावं. परंतु या काव्याचा उद्भव प्रसंग आहे त्यांची प्रिय पत्नी दुर्दैवाने चिरनिद्रेत गेल्यावर अनावर दुःखाच्या वेदनेच्या भरात तिच्या कलेवराला उद्देशून म्हटलेलं हे उत्कट भाव काव्य आहे. या गाण्यात दोनच अंतरे समाविष्ट असली तरी मूळ भावकवितेमध्ये मात्र तीन अंतरे आहेत. गाण्यात नसलेलं परंतु मूळ काव्यात असलेलं हे कडवं. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी या जाणून दूर राहे. चाले अटीतटीने सुटता आढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी जुटेना. अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना, बिटले तसेच ओठ की पाकळी हालेना. ऐकूया श्रोते हो,

मंडळी, कार्यक्रमाची सांगता करूया. संगीतकार कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने. चंदनाचे हात पाय ही चंदन, परीसा नाही हीन कोणी अंग. अगदी साधा सोपा वाटणाऱ्या या अभंगामधला संत तुकाराम महाराज यांना अभिप्रेत असलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया मंडळी. चंदन, परीस, दिवा, साखर या चार उपमांपैकी प्रथम पाहूया चंदनाचे गुण आणि अवगुण. चंदन स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला शीतल करतो. आपल्या सभोवताली जी झाडं आहेत त्या सर्वांना चंदन आपला सुगंध देतो, त्यांना सुगंधित करतो. तापलेल्या उकळत्या तेलाच्या कढईत चंदनाचा थोडासा अगदी गुंजभर थेंब टाकला तर ती तापलेली कढई शांत होते, त्याचे बर्फासारखे पाणी होते. हे असे गुण आहेत चंदनाचे. आणि अशा चंदनाच्या गुणांप्रमाणे आहेत आमचे संत आणि सज्जन. संसाराच्या तापाने तप्त झालेल्या माणसाच्या जीवाला संत सहवास चंदनासारखं शांत करतो. संतांच्या सहवासात सानिध्यात राहिलं असता त्या मानवाला संत आणि सज्जन मोक्षाची पदवी मिळवून देतात, बोधरूपी सुगंध देतात. संत आणि सज्जन स्वतः झिजतात आणि दुसऱ्याचं जीवन सफल करतात. त्यांचा अवतार परोपकारासाठीच असतो. पण म्हणून संत आणि सज्जन चंदनासारखे नसतात, कारण या गुणी चंदनाचे काही अवगुण पण आहेत. एकतर चंदन मिळवायला सापाचा नागाचा वेढा काढावा लागतो आणि केळ, हिंग, बांबू या तीन झाडांना मात्र चंदनाच्या सानिध्यात असूनही चंदनाचा सुगंध प्राप्त होऊ शकत नाही, कारण हिंग आपला स्वभाव गुणधर्म सोडत नाहीत. काही माणसं हिंगासारखी असतात, ते आपला गुणधर्म स्वभाव काही केल्या सोडत नाहीत. केळीला अनेक आवरण पडदे असतात, त्यामुळे चंदनाचा सुवास केळीच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही. तशीच काही माणसांच्या मनावर अनेक आवरण पडदे असतात, ते ती बाजूला सारत नाहीत, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा सहवास असूनही उपयोग होत नाही. बांबू हे गाठीचं झाड आहे, आतल्या गाठीचं झाड आहे. काही माणसं अशा आतल्या गाठीची असतात, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा उपयोग होत नाही. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे चंदनाचे गुण तर असतातच, पण चंदनाची अवगुणे शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. आता पाहूया परीस. असं म्हणतात, परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. स्पर्श करायचं लोखंड कोणत्या प्रतीचं आहे याचा विचार न करता परीस सर्व प्रकारच्या लोखंडाचं सोनं करतो. हा गुण आहे परीसाचा. तसं संत आणि सज्जन आपल्या सानिध्यातील लोकांना पुण्यवान करतात, त्यांच्या आयुष्याचं सोनं करतात. पण संत आणि सज्जन परीसासारखे नसतात, कारण परीसाला अवगुण पण आहे. एकतर परीस लोखंडाचं सोनं करतो, पण त्याचं परत लोखंड करू शकत नाही. आणि परीस खापराला सोनं करू शकत नाही, फक्त लोखंडालाच करू शकतो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे परीसाचे गुण तर असतातच, पण परीसाची अवगुण शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. तिसरी उपमा आहे दिव्यांची. एक दिवा ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणचा अंधकार दूर जातो. दिवा स्वतः प्रकाशमान असतो आणि दुसऱ्याला पण प्रकाशमान करतो. तसं संत जवळ आले किंवा आपण संत सज्जनांच्या जवळ गेलो की आपलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञानरूपी दिवा आपल्याजवळ पेटत राहतो. दोन दिवा आपली दिसत नसलेली हरवलेली वस्तू सापडून द्यायला मदत करतो.
सापडून देतो. तसं संतांच्या जवळ गेलं की तुमचं जे जे हरवलं आहे ते आपल्याला मिळू शकतं, पण त्यासाठी मात्र साधना तशी पाहिजे. म्हणून संतांना दिव्याची उपमा दिली आहे. पण संत आणि सज्जन काही दिव्यासारखे नसतात, कारण दिव्यामध्ये सुद्धा काही अवगुण असतात. एक, जिथं ठेवतात ती जागा दिवा काळी करतो. दोन, दिवा जिथं असतो तिथं तो काजळी निर्माण करतो. तीन, दिवा तेल पितो त्याला पेटत राहायला तेलाची आवश्यकता असते. चार, दिवा वात खातो जाळतो. पाच, दिव्यावर पाणी शिंपडलं तर तो तडतड करतो. तसं मनाविरुद्ध बोललं गेलं तर माणूस तडतड करतो. आणि सहा, हवा आली की दिवा विझतो. हे दिव्याचे अवगुण संत सज्जनांकडे नसतात. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे दिव्याचे गुण तर असतातच, पण दिव्याची अवगुण मात्र शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. आता चौथी उपमा पाहू, साखर. खारीक बाहेरच्या अंगानं गोड आहे, बदाम आतल्या अंगानं गोड आहे, आणि आंबा मधल्या अंगानं गोड आहे. तसं साखरेचं नाही, ती सर्वांगाने गोड आहे. संत आणि सज्जन साखरेसारखे सर्वांगाने गोड असतात, पण संत आणि सज्जन साखरेसारखेच नसतात, कारण साखरेने वजन वाढतं, रक्तातली शुगर वाढते, हा साखरेचा अवगुण आहे. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे साखरेचे गुण तर असतातच, पण साखरेची अवगुण शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. हे अवगुण म्हणजे या पदार्थांच्या मर्यादा आहेत. तशा संतांना आणि सज्जनांना काहीही मर्यादा नसतात. रसिक हो, फक्त तीन कडव्यात चारच उपमांद्वारे संत आणि सज्जन यांचं लक्षण त्या चार उपमांच्या गुण आणि अवगुणांसह अगदी साध्या सोप्या शब्दात किती सुंदर वर्णन केलं आहे बघा संत तुकाराम महाराज यांनी. संगीतकार कमलाकर भागवत यांनी सतारीने केलेली अभंगाची सुरेख सुरुवात, सतारीसह बासरीचा केलेला परिणामकारक वापर आणि गायिका सुमन कल्याणपूर यांचा अतिशय गोड स्वर ही या गाण्याची बलस्थानं आहेत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतं आणि अभंगांचा आस्वाद घेतला. रसिक हो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी या शीर्षकांतर्गत गेले 39 आठवडे आपण निरनिराळ्या 78 विविध अनोळखी संगीतकारांच्या 243 ओळखीच्या सुंदर गाण्यांचा आस्वाद आपण घेत आलो आहोत. चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्याच्या भाग क्रमांक 56 पासून आपण एक नवीन विषय घेत आहोत. आपणा रसिकांचा असाच आशीर्वाद चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहील याचा मला विश्वास वाटतो. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

नमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे. साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: дыры.
1: Ча-ча-ча.
2: Кяху. Ча-ча-ча. О, грейт. Ча-ча-ча. You're doing fine.

नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: हुजूर, ये है कुंदन सेट, लेडीज में लेटेस्ट फैशन।
1: नहीं नहीं भाई, ये सब मुझे
2: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे। दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून। पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी, गो ग्रीन गो विश्वास। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank, Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

सूर विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात, शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला? विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हर ड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे, तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला.
2: परमात्म्यालाही भक्त हृदयाचा वेधू लागतो, त्याचं स्नेह निमंत्रणच येतं मुळी. मुरलीच्या हळुवार सुरांची पाऊल वाटत जणू तो राधिका झालेल्या मनाच्या पावलांखाली अंतरतो. हुरहुर दाटून येते. एकीकडे क्षितिजाचे बाहू पसरून घन निळाचे जीवलग बोलावणे, तर त्याच क्षणी आनंदाच्या या वृंदावनाची वाट अडवणारी ही मोहमायेची यमुना. अशा वेळी नामाची सांगडच धावून येते. नामाचीच नाव होते आणि त्याच्या कृपेनेच तो भेटतो. खरंच नाथ म्हणतात, देव महात्म्य कळे ना कोणा, हेच खरं. पण हेही खरं, मुक्तीच्या पहिलं तिरीची मुरली ऐकू येण्यासाठी आधी मनाला राधेची बाधा व्हायला हवी. तेव्हाच हे अंतरीचे प्रश्न साधनेची वाट होतात, यमुनेचा घाट होतात.

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar, Nashik.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायन अपूर्वा रानडे, साथसंगत स्नेहल कुमार धामापूरकर तबला, भक्ती ब्रह्मे संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.